आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 MHz प्रसार भारतीच्या वेव OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक 14, श्रावण शके 1948 अर्थात 5 ऑगस्ट 2026. आजच्या प्रसारणात आपल्या समवेत असणार आहे मी, आपली रेडिओ मैत्रीण अवंती मोरे. नमस्कार, सुप्रभात श्रोते हो. आजच्या प्रसारणात सुरुवात करूयात मंगल ध्वनीनं.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर, प्रसार भारतीच्या वेव ओ टी टी प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. सकाळचे 6 वाजता आहेत. आता हिंदी समाचार आम्ही आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा काही क्षणांची.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या वेब ओ टी टी प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवरही. सकाळचे 6:06 आणि 22 सेकंद झाली आहेत. आता स्थानिक प्रसारणात प्रसारित करीत आहोत मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रम.

आजच्या मराठी भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आपणा सगळ्या श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमातलं हे पहिलं भक्तिगीत आहे सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं. रमेश अनावकर यांची ही भक्तिरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय दशरथ पुजारी यांनी.

श्रोते हो, आताच आपण लता मंगेशकर यांच्या स्वरात पी सावळाराम यांची भक्तिरचना ऐकलीत. या रचनेला संगीतबद्ध केलं होतं वसंत प्रभू यांनी. आपण ऐकत आहात आकाशवाणीचा अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर, प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि

न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर सुद्धा आणि सध्या आपण आनंद घेत आहात मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रमात. आता यानंतरचं हे भक्तिगीत आपल्या रेडिओ सेटवर येत आहे सुमल कण्यालपूर यांच्या स्वरातलं. यशोधकुमार जोशी यांची ही भक्तिरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय दशरथ पुजारी यांनी.

श्रोते हो, आताच आपण सुधीर फडके यांच्या स्वरात संत ज्ञानेश्वर महाराज यांची अभंग रचना ऐकलीत. या रचनेला संगीतबद्ध केलं होतं मधुकर गुळवलकर यांनी. आपण ऐकत आहात मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात आता पुढे ऐका अजित कडकडे यांच्या स्वरात प्रवीण दवणे यांची भक्तिरचना. या रचनेला संगीतबद्ध केलंय नंदू होनप यांनी.

श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचा अमरावती केंद्र आणि सध्या आपण आनंद घेत आहात मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रमात. आता यानंतर ऐका संत विष्णुदास नामा महाराज यांची भक्तिरचना. या रचनेला संगीतबद्ध केले विलासबुवा पाटील यांनी आणि गायक स्वर आहे अजित गडगडे यांचा.

श्रोते हो मराठी भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात हे देशभक्तीपर गीत, जे गायलं आहे कृष्णा कल्याणी सहकाऱ्यांनी. ग दि माडगुळकर यांची ही गीतरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय श्रीनिवास खळे यांनी.

श्रोते हो, या शेवटच्या देशभक्तीपर गीतासोबतच आजचा मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही आता इथे समाप्त करीत आहोत. नमस्कार. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर, प्रसार भारतीच्या वेव ओ टी टी प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. सकाळचे 6:35 झाली आहेत. आता जाणून घेऊयात आमच्या आज आणि उद्या प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची थोडक्यात रूपरेषा. सुरुवातीला आजचे म्हणजे 5 ऑगस्ट 2026 बुधवारचे कार्यक्रम असे असतील. रूपरेषेनंतर लगेचच सकाळी 6:40 आपण ऐकू शकाल विचारपुष्प. आज यात आपण ऐकू शकाल मोठेपणा या विषयावर माहिती. याचं लेखन केलंय सदानंद भणगे यांनी आणि वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचं आहे. सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. सकाळी 6:55 आपण ऐकू शकाल दिनविशेष. सकाळी 7:25 असेल दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम. हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. सकाळी 7:40 मराठी सुगम संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. 8:40 असेल मराठी गझलांचा कार्यक्रम. सकाळी 10:00 आज आपण विविधा अंतर्गत ऐकू शकाल नारी विश्व हा कार्यक्रम. आज या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन केलंय पल्लवी सपकाळ यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. सकाळी 10:30 गीतगंगा हा मराठी गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सकाळी 11:00 आज असेल गीतगुंजन या कार्यक्रमाअंतर्गत आप ही फरमाईश हा पत्र फरमाईशी गीतांचा कार्यक्रम. दुपारी 12:00 वनिता मंडळ कार्यक्रम अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. आणि रात्री 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. आता जाणून घेऊयात 6 ऑगस्ट 2026 गुरुवारचे कार्यक्रम. उद्या सकाळी 6:05 आपण ऐकू शकाल मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रम. 6:35 कार्यक्रमाची रूपरेषा. 6:40 विचारपुष्प. उद्या आपण विचारपुष्पामध्ये ऐकू शकाल प्रेम या विषयावर माहिती. याचं लेखन केले पुंडलिक गवंडी यांनी आणि वाचक स्वर भारती कुलकर्णी यांचं आहे. सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. 6:55 दिनविशेष असेल. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. सकाळी 7:40 उद्या आपण ऐकू शकाल अनुरूप विवाह संस्थाद्वारा प्रायोजित कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदाराचा. सकाळी 7:45 मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सकाळी 8:40 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपल्याला

0: తయిల్. उद्या सकाळी 10 वाजता ग्राम परिसर आणि शेतशिवार हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. यात उद्या आपण ऐकू शकाल अमरावती जिल्ह्यातील शेती आणि शेतकऱ्यांचा विकास याविषयी निलेश शंकर राठोड, जिल्हा कृषी अधिकारी विशेष घटक योजना जिल्हा परिषद अमरावती यांची स्नेहल ठाकरे यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. सकाळी 10:30 मराठी गीतांचा गीतगंगा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सकाळी 10:45 न्याय विभाग द्वारा प्रायोजित कार्यक्रमाचा 5वा भाग प्रसारित करण्यात येईल. सकाळी 11 वाजता गीतगुंजन या कार्यक्रमाअंतर्गत नये तराने या कार्यक्रमाचा आनंद आपण घेऊ शकाल. दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रम अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. सायंकाळी 7:30 कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. आणि रात्री 10 वाजता संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. हिंदी समाचार आणि अंग्रेजी समाचार त्यांच्या नियोजित वेळेस आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील. आणि मराठी राष्ट्रीय प्रादेशिक ठळक बातम्या त्यांच्या नियोजित वेळेस आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. या वेळेव्यतिरिक्तच्या वेळेत आपण विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम ऐकू शकाल. तर श्रोतेहो, ही होती आमच्या आज आणि उद्या प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची थोडक्यात रूपरेषा. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळची 6:40 झाली आहेत. आता विचारपुष्पमध्ये आपण ऐकूयात मोठेपणा या विषयावर माहिती. याचं लेखन केले सदानंद भणके यांनी आणि वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचं आहे.
1: माणूस वयानं वाढला म्हणजे मोठा झाला असं नाही. मोठेपणा हा समाजानं द्यावा लागतो. त्यासाठी आयुष्यभर कष्ट करावे लागतात. वय वाढलेल्या व्यक्तीपेक्षा पाया पडावंसं वाटणारी व्यक्ती खरी मोठी असते. मानानं मोठं होण्यासाठी समाजात प्रतिष्ठा मिळवावी लागते. शिक्षणात वेगळाच प्रयोग करणारे रवींद्रनाथ टागोर यांनी शांतिनिकेतनसारखी संस्था उभारली. ती नावाजली गेली तेव्हा रवींद्रनाथ मोठे झाले. अभ्यास म्हणजे केवळ 4 भिंतीतलं शिक्षण नव्हे तर समाजभान येणं, माणुसकी शिकणं तेव्हा मोठेपण प्राप्त होतं. विश्राम बेडेकरांसारखा व्रतस्थ साहित्यिक आयुष्यभरात 7-8 पुस्तकंच लिहितो पण ती पुस्तकं मानदंड ठरतात. खरा कलावंत हा कधीच मानभावीपणा करत नाही. मी माझी कला साधना करताना मला परमेश्वराची पूजा करीत असल्याचाच भास होतो असं तो म्हणतो. अशा व्यक्ती जणू परमेश्वराच्याच सान्निध्यात असतात आणि परमेश्वराप्रमाणेच त्याच्या अंगी मोठेपण येतं. पोलीस धुमसचक्रीत अनेक गुंड मारले जातात. त्यांचं नामोनिशान राहत नाही पण आमचा शूर जवान शत्रूच्या बालेकिल्ल्यात जाऊन 4 अतिरेकी ठार करतो, त्याला वीरमरण येतं तेव्हा तो कायम लक्षात राहतो. त्याच्या अंत्ययात्रेला गाव जमा होतं. त्याचा मोठेपणा निर्विवाद असतो, वंदनीय असतो, पूजनीय असतो. एखादा शिक्षक वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी शिकवत असतो. त्याचा विद्यार्थी कलेक्टर होऊन त्याच्या पाया पडायला येतो तेव्हा तो शिक्षक मोठा होतो. कलेक्टर मनानं मोठे असतात तर शिक्षक मानानं मोठे असतात. अशा शिष्यांचा गुरूंनाही अभिमान वाटतो. मोठेपणा प्राप्त होतो सर्वसंग परित्याग करणाऱ्या महात्म्याला, राजवाड्याचा वैभव सोडून जाणाऱ्या गौतमाला, वडिलांच्या वचनासाठी 14 वर्षे वनवास सहन करणाऱ्या प्रभू रामचंद्रांना, अनन्वित छळ करूनही क्रुसावर चढताना देवा यांना क्षमा कर, ते काय करतायत त्यांना समजत नाही असं म्हणणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताला. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण असं म्हणतात ते चुकीचं नाही. 52 कशी सोन्याला सुद्धा धगधगत्या मुशीतून गेल्यावरच महत्व प्राप्त होतं. भट्टीत तापलेल्या अग्नीत प्रवेश केल्याशिवाय लोखंडालाही मूर्तीचं स्वरूप प्राप्त होत नाही. संशोधनात आयुष्य घातल्यानंतर मानवजातीच्या कल्याणासाठी एखादा शोध लावणारा शास्त्रज्ञ मोठा होतो. स्वतःच्या खेळानं देशाचं नाव उज्ज्वल करणारा सचिन तेंडुलकर म्हणूनच मोठा होतो. आपल्या स्वराने लाखो रसिकांना अनेक वर्षे आनंद देणाऱ्या लता मंगेशकर म्हणूनच मोठ्या होतात. विनम्रपणे वागतात म्हणून अमिताभ बच्चन मोठे कलावंत होतात. मोठेपणाला वयाची अट नसते. वयाच्या

साठाव्या वर्षी समाधी घेणारे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर मोठे झाले. आज त्यांच्या ग्रंथांचं वाचन करून 70-80 वयाचे वयोवृद्ध आध्यात्मिक आनंद मिळवतात, आपलं जीवन सुखी करतात. 40व्या वर्षी मरण पावलेले कवी केशवसुत मोठे होते, कारण त्यांच्या कविता आजही अर्थपूर्ण वाटतात. या सर्वांची मोजपट्टी म्हणजे त्यांचं वय नाही तर त्यांचं कार्य होय. ही सगळी नावारूपाला आलेली माणसंच मोठी असतात असं नाही, तर हिरकणीसारखी एखादी सामान्य स्त्री जेव्हा रात्री एक मोठा अवघड कडा उतरण्याचं धाडस आपल्या तानुल्यासाठी करते तेव्हा ती वंदनीय होते. वीर मरण पत्करलेल्या जवानाची माता जेव्हा उद्गार काढते, मी माझा दुसरा मुलगा देखील सैन्यात घालणार आहे, तेव्हा ती आदरणीय ठरते. जेव्हा एखादा शिक्षक अंध मुलांच्या शाळेत जाऊन त्यांच्या जीवनात आनंद फुलवतो, तेव्हा तो मोठा होतो. हा मोठेपणा समाजानं त्यांना बहाल केलेला असतो. महाभारतात भीष्माचार्य पितामह झाले, कारण ते पांडवांना आणि कौरवांनाही वडिलांसारखे त्यांच्याही पेक्षा मोठे वाटत. वयामुळं नाही तर भीष्माचार्यांच्या कर्तृत्व

0: जेव्हा एखादा शिक्षक अंध मुलांच्या शाळेत जाऊन त्यांच्या जीवनात आनंद फुलवतो तेव्हा तो मोठा होतो. हा मोठेपणा समाजानं त्यांना बहाल केलेला असतो. महाभारतात भीष्माचार्य पितामह झाले कारण ते पांडवांना आणि कौरवांनाही वडिलांसारखे त्यांच्याहीपेक्षा मोठे वाटत, वयामुळं नाही तर भीष्माचार्यांच्या कर्तृत्वामुळं. टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडालाही देवपण येत नाही, त्याचप्रमाणे बऱ्या वाईट अनुभवांचे घाव सोसल्याशिवाय सामान्य व्यक्ती मोठी होत नाही. घाटामध्ये ब्रेक निकामी झाल्यानंतर जो ड्रायव्हर जीवाची शर्थ करून 50 प्रवाशांचे प्राण वाचवतो तो मोठा. बिबट्याच्या तोंडातून छोट्या नातीला ओढून काढणारी, तिचा जीव वाचवणारी म्हातारी आजी खरी मोठी.
1: श्रोते हो, आताच आपण विचार पुष्प ऐकल्यात. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 6:45 होत आहेत. आता आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा काही क्षणांची.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त अकाली अर्थात प्री टर्म जन्मलेल्या बाळांसाठी स्तनपानाचे महत्त्व। याविषयी कमला नेहरू हॉस्पिटल पुणे च्या बालरोग तज्ञ डॉक्टर स्मिता सांगडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला सादर करते आहेत धीरज केदारी।
1: श्रोते हो नमस्कार, आज आपण या भागात अकाली जन्मलेल्या बाळाच्या पोषण गरजा आणि आईच्या दुधाचे महत्त्व याबद्दल माहिती करून घेऊयात। सामान्यतः गर्भधारणेचा कालावधी हा 37 ते 42 आठवड्यांचा असतो, तर 37 आठवड्यांच्या आधी जन्मलेल्या बाळाला आपण प्रीमॅच्युअर बेबी म्हणजेच अकाली जन्मलेले बाळ असं म्हणतो। वेळेच्या आधी जन्मल्यामुळे त्याच्या शरीराची वाढ पूर्णपणे झालेली नसते, त्याचे अवयव, पचन संस्था, श्वसन संस्था, त्याची रोग प्रतिकारक शक्ती पूर्णपणे विकसित झालेली नसते, त्यामुळे त्यांच्या पोषणाकडे विशेष लक्ष देणे अत्यंत गरजेचे असते। इतर बाळांप्रमाणेच प्रीमॅच्युअर बेबीजनाही आईचे दूध हे सर्वोत्तम अन्न असते। आईच्या पहिल्या दुधाला चीक दूध म्हणजेच कोलेस्ट्रॉल असं म्हणतात। आईच्या दुधामध्ये प्रथिने, कार्बोदके, खनिजे आणि शरीराच्या वाढीसाठी आवश्यक असणारे इतर सर्व घटक असतात, त्यामुळे बाळाचे वजन वाढण्यास, मेंदूचा विकास होण्यास आणि पचन संस्था सुधारण्यास मदत होते। प्रीमॅच्युअर बेबीचे वजन आणि ताकद कमी असल्यामुळे थेट स्तनपान म्हणजेच ब्रेस्ट फीडिंग आई बाळाला करू शकत नाही। अशा वेळी आईने काय करावे, तर आईने दूध काढून स्वच्छ पद्धतीने वाटी चमच्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने दूध बाळाला द्यावे। बाळाचे वजन वाढल्यानंतर शक्य तितक्या लवकर आईने थेट बाळाला अंगावर दूध पाजावे। स्वच्छ भांड्यात काढलेले दूध रूम टेम्परेचरवर 6 तास चांगले राहते, तर फ्रीजमध्ये 24 तास चांगले राहू शकते। साठलेले दूध थेट गॅसवर गरम न करता गरम पाण्याच्या भांड्यात दुधाचे भांडे थोडा वेळ ठेवून थोडं दूध कोमट झाल्यावर ते बाळाला स्वच्छ पद्धतीने पाजावे। दर 2 ते 3 तासांनी दूध पाजावे। पाजल्यानंतर बाळाची पाठ थोपटून त्याची ढेकर काढावी, नंतरच बाळाला झोपवावे। जर बाळ 24 तासात 7 ते 8 वेळा लघवी करत असेल तर बाळाला दूध पुरेसे असं समजावं। बाळाचे वजन नियमित तपासणे, डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे औषधं आणि लसीकरण वेळेवर करणे ही तितकेच महत्वाचे। प्रीमॅच्युअर बेबीची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी। बाळाला स्पर्श करण्याआधी हात स्वच्छ धुवावेत किंवा सॅनिटायझरचा वापर करावा। बाळाला स्वच्छ धुतलेले

0: पूर्ण वाळवलेले कपडे घालावेत. बाळाला स्वच्छ वातावरण, आईचा उबदार स्पर्श आणि शक्य असल्यास कांगारू मदर केअर दिल्यास बाळाच्या वाढीसही मदत होते आणि बाळाचे आईचे बॉन्डिंगही छान तयार होते. आईने स्वतःच्या आहाराकडेही विशेष लक्ष द्यावे. संतुलित आहार, पुरेसे पाणी, दूध, डाळी, कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या, फळे, अंडी आणि पुरेशी विश्रांती घेतल्याने, आनंदी राहिल्याने दूध जास्त प्रमाणात तयार होण्यास मदत होते. आईने स्वतःच्या स्वच्छतेचीही काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे. प्रिय श्रोते हो, जागतिक स्तनपान सप्ताह हा 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान साजरा केला जातो. तर या वर्षीचे 2026 थीम आहे की स्तनपानाला प्राधान्य द्या, शाश्वत समर्थन प्रणाली तयार करा. अकाली जन्मलेले बाळ नाजूक असले तरी योग्य पोषण, आईचे दूध, नियमित वैद्यकीय सल्ला आणि कुटुंबाचा आधार यामुळे त्याची वाढ व्यवस्थित होऊ शकते. आईचे दूध हे बाळासाठी पहिले लसीकरण असून अमूल्य वरदान आहे. चला तर मग आईच्या दुधाचे महत्व जाणून घेऊया आणि प्रत्येक अकाली जन्मलेल्या बाळाला निरोगी आयुष्याची सुरुवात देण्यासाठी हातभार लावूयात. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त अकाली अर्थात प्री टर्म जन्मलेल्या बाळांसाठी स्तनपानाचे महत्व याविषयी कमला नेहरू हॉस्पिटल पुणे च्या बालरोग तज्ञ डॉक्टर स्मिता सांगडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला आताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: बरी सर।
1: श्रुतिहू परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार। श्रुतिहू आजपासून चार भागात आपण ऐकणार आहोत सह्याद्री मधली भ्रमंती, सौंदर्य आणि सावधगिरी याविषयी माहिती। लेखक आहेत अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे। आज ऐकूया या माहितीचा पहिला भाग। श्रुतिहू, पावसाचे पहिले थेंब पडले की महाराष्ट्रातल्या प्रत्येक भटक्याच्या मनात एक वेगळीच ओढ निर्माण होते। सह्याद्री हिरवागार होतो, धबधबे कोसळू लागतात, ओढे नाले भरून वाहू लागतात, गड किल्ल्यांच्या तटबंद्या धुक्याच्या चादरीत हरवून जातात। निसर्गाचं हे रूप खरोखरच मोहक असतं। पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, सह्याद्री जितका सुंदर आहे तितकाच तो पावसाळ्यात आव्हानात्मकही आहे। गेल्या काही वर्षात पावसाळी पर्यटनामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे। सोशल मीडियावर एखादा धबधबा प्रसिद्ध झाला की हजारो लोक तिथे पोहोचतात। एखाद्या किल्ल्याचं रील व्हायरल झालं की त्याच आठवड्यात त्या किल्ल्यावरती गर्दी उसळते। परंतु निसर्ग हा काही मनोरंजन उद्यान नाही, त्याचे स्वतःचे काही नियम असतात। पावसाळ्यात वाटा निसरड्या होतात, दाट धुकं पडतं, वाढलेल्या गवतामुळे मूळ वाट दिसेनाशी होते। एखादा छोटासा ओढा काही मिनिटात बघता बघता दुथडी भरून वाहू लागतो। ढगफुटीसारखा पाऊस पडला तर परिस्थिती अक्षरशः क्षणात बदलू शकते। म्हणूनच भटकंतीला निघण्यापूर्वी काही तयारी करणं महत्वाचं आहे। सर्वप्रथम एक लक्षात ठेवायला हवं की कधीही आपण एकट्यानी भ्रमंती करू नये। आपण कितीही अनुभवी असलो तरी एखादी अनपेक्षित परिस्थिती निर्माण होऊ शकते। गटामध्ये असणं हेच आपल्यासाठी सर्वात मोठं सुरक्षा कवच असतं। दुसरी गोष्ट म्हणजे या भ्रमंतीसाठी लागणारं अगदी काटेकोर नियोजन। आपण कुठे जाणार आहोत, कोणत्या मार्गाने जाणार आहोत, आपल्याला किती वेळ लागेल, हवामानाचा अंदाज काय सांगतोय याची माहिती आपण घ्यायला हवी। आणि महत्वाचं म्हणजे आपल्या घरच्यांना आणि मित्रांना आपल्या या भ्रमंतीविषयी माहिती द्यायला हवी। यानंतर आपल्या स्वतः संबंधी काही काटेकोर नियोजन करायला हवं, म्हणजे योग्य बूट घालणं, रेनकोट घालणं, पाण्याची बाटली, प्राथमिक उपचार साहित्य आणि चार्ज केलेला मोबाईल आपल्या सोबत ठेवणं। पावसाळी भटकंती म्हणजे केवळ फोटो काढणं नाही, ती निसर्गाशी जबाबदारीने संवाद साधण्याची संधी आहे हे लक्षात ठेवायला हवं। सह्याद्री आपल्याला भरभरून देतो पण त्याच्या सौंदर्याचा आनंद घेताना

0: आपणही त्याचा आदर केला पाहिजे. सह्याद्रीमध्ये एखादा अपघात घडला, एखादा ट्रेकर वाट चुकला किंवा दुर्गम भागात कोणी अडकलं तर मदतीसाठी धावून जाणार कोण असतं? याचं उत्तर म्हणजे महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटर अर्थात MMRCC. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या पुढाकारातून आणि गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंगच्या समन्वयातून उभारण्यात आलेलं हे केंद्र राज्यभरातल्या विविध स्वयंसेवी रेस्क्यू टीम्सना एकाच व्यासपीठावर जोडण्याचं काम करतं. आणि जर कधी खरोखरच आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटरची हेल्पलाईन ही मदतीसाठी उपलब्ध आहे आणि त्याचा नंबर आहे 7620 230 231. श्रोते हो, आपण ही सगळी काळजी घेतली तरीही सह्याद्रीमध्ये कुठे ना कुठे काहीतरी दुर्दैवी अपघात घडल्याचं कानावर येतं. हे अपघात नेमके कसे घडतात आणि त्यामागची सर्वात मोठी कारणं कोणती आहेत हे आपण आपल्या या माहितीच्या पुढच्या भागात जाणून घेऊया. श्रोते हो, आताच आपण सह्याद्रीमधली भ्रमंती, सौंदर्य आणि सावधगिरी याविषयी माहितीचा पहिला भाग ऐकला. लेखक होते अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे. मी प्रसाद कुलकर्णी परिसर कार्यक्रमात आज इथेच निरोप घेतो. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोते, आताच आपण परिसर कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून. FM 101.5 MHz प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही सकाळचे 6:56 आणि 4 सेकंद झाली आहेत. आता जाणून घेऊयात आजच्या दिवशीच्या इतिहासातल्या घटना घडामोडींबद्दल आजच्या दिनविशेषातून. August 1914 ओहायो मध्ये पहिलं इलेक्ट्रिक सिग्नल बसवलं गेलं. 5 August 1965 नेल्सन मंडेला यांना तुरुंगात टाकण्यात आलं. यानंतर 1990 त्यांची सुटका झाली. 5 August 1965 कन्या नक्षत्रात पहिल्या क्वासार ताऱ्याचं अस्तित्व सिद्ध करण्यात आलं. 5 August 1965 पाकिस्तानी सैन्यानं साध्या वेषात घुसखोरी केल्यामुळे भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली होती. 5 August 1994 इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी INSA तर्फे दिला जाणारा होमी जहागीर भाभा पुरस्कार राष्ट्रीय पदार्थ विज्ञान प्रयोगशाळेचे NPL चे संचालक प्राध्यापक इरोड सुब्रमण्यम राजगोपाल यांना प्रदान करण्यात आला. 5 August 1997 रशियाच्या 2 अंतराळवीरांना घेऊन सोयूज यू हे अंतराळयान मीर अंतराळ स्थानकाकडे रवाना झालं. 5 August 1997 फ्रेंच खुल्या लॉन टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात विजेतेपद मिळवणाऱ्या महेश भूपती यांना क्रीडा खात्यातर्फे 2,00,000 रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला होता. 5 August 2020 अयोध्या राम मंदिर बांधण्याच्या बाजूनं सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिल्यानंतर भूमिपूजन करण्यात आलं होतं. 5 August 1973 Mars 6 अंतराळयान USSR वरून प्रक्षेपित झालं होतं. 5 August 1930 चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव नील आर्मस्ट्रॉंग यांचा जन्म झाला होता. 5 August 1933 लेखिका आणि समीक्षिका विजया राजाध्यक्ष यांचा जन्म झाला होता. 5 August 1974 काजोल चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म झाला होता. 5 August 1987 भारतीय अभिनेत्री जेनेलिया डिसुझा

यांचा जन्म झाला होता. 5 ऑगस्ट 1992 साली स्वातंत्र्य सैनिक, विचारवंत, तत्वचिंतक आणि सामाजिक कार्यकर्ते अच्युतराव पटवर्धन यांचं निधन झालं होतं. आणि आज आहे आंतरराष्ट्रीय वाहतूक सिग्नल 3.

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 MHz वर प्रसार भारतीच्या वेव OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही सकाळचे 7 वाजले आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: PM जय अब गरीबों की जय बन गई.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका. हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबलेत, आपल्याला हे जग दाखवलं. अशांना आपण सोडून जायचं पटतंय आपल्याला? त्यांना सन्मानाचं जीवन देऊया, या बाणप्रस्थींना मदत करूया. चला त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया. हीच आपली भारतीय संस्कृती. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.

0: हळूहळू गावाच्या गावं मोठमोठ्या सिमेंटच्या जंगलात हरवलेत. गाड्या मोटारींच्या या गोंगाटात आज प्रत्येकच व्यक्ती अस्वस्थ आहे. ह्या सिमेंटच्या जंगलातून, ह्या कलकलाटातून कुणीतरी आम्हाला बाहेर काढेल का? पुन्हा फिरून ते जुनं गाव, गावचा पार, शेत शिवाराची हवा थंड गारगार, आम्हाला कोणी मिळवून देईल का? आवाजाचं प्रदूषण टाळूया, नसता गोंगाट कमी करूया. आपण आपलं आणि एकूणच आपल्या समाजाचं मनस्वास्थ्य जपूयात. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.
1: संत गाडगे बाबा म्हणतात, नाही घर नाही दार नाही जास्त रे माऊली, अशा अभागी जीवाला झाड देते रे सावली. झाड माणसांना जगवतात, आपण झाड जगवली पाहिजेत.

पाणी पाणी पाणी पाणी हे जीवन आहे, हे आपण वाचवायला पाहिजे.

0: थेम थेम पाणी आपण वाचवूया. पाणी आहे तर निसर्ग आहे, निसर्ग आहे तर जीवन आहे. चला पाणी वाचवूया. अमरावती आकाशवाणीतर्फे जनहितार्थ.
1: ही कुठली स्टाईल? बीडी सिगरेट पिणं, गुटखा खाणं म्हणजे काही स्टाईल मध्ये जगणं नाही. व्यसन सोडा आणि आयुष्याशी नव्याने नातं जोडा.
2: आपला इतिहास अतिशय उज्ज्वल आहे. आपल्या देशात वैदिक काळापासूनच गार्गी मैत्रेयी यांच्यासारख्या विदुषी होऊन गेल्या. आपल्या भारतातच राणी लक्ष्मीबाई चान बीबी यासारख्या विरांगणा झाल्या. या महाराष्ट्रात जिजाऊ मासाहेबांसारख्या कर्तृत्व संपन्न माता झाल्या. आणि आज जर आपण कन्याभ्रूण हत्या करायला लागलो तर अशा स्त्रीरत्न आपल्याला कुठून मिळणार? जरा विचार करा. आपलं भविष्य अंधकारमय करू नका. माता, मुलगी, बहीण, पत्नी या आपल्या संस्कृतीचा गौरव आहेत. त्यांचा सन्मान, त्यांची सुरक्षा हे आपलं आद्य कर्तव्य आहे.
3: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
4: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का, अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा. आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता:
3: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
4: आजच संपर्क करा.
0: मंद्र मध्य तार सप्तकाची, नव्या जुन्याच्या संगमाची, माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची. श्रोतेहो, ऐकत रहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी, 101.5 MHz वर अमरावती आकाशवाणी केंद्र.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगा हर्ट्सवर, प्रसार भारतीच्या वेव ओ टी टी प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. श्रोतेहो, सकाळची 7:07 होत आहेत. आता सुरुवातीला काही संदेश आणि त्यानंतर सकाळी ठीक 7:10 आकाशवाणी पुणे केंद्राहून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक मराठी बातम्या आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून थोड्याच वेळात सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

0: अगं कस्तुरी, यू आर एन ऍसेट टू दिस कंपनी. पुढच्याच महिन्यात तू या कंपनीची सीईओ बनणार आहेस आणि एवढी मोठी संधी धुडकावून तू चक्क रिझाईन करतेस?
1: जरूर ऐका स्नेहल बाकरे यांची कथा कस्तुरी, त्याबरोबरच कल्पना दुधाळ यांच्या काही सुंदर कविता.
2: हदग्याच्या फुलांची सफेद कोयरी उलगडली, सासूर वाशीन गळ्यात पडून हुसमरून रडत राहिली. उभ्या आडव्या काकऱ्यांमध्ये मीच माझा जीव पेरून, उगवेल पहा कशी आता मागे हिरवी लिपी होऊन, उगवेल पहा कशी आता मागे हिरवी लिपी होऊन.
1: आणि डॉक्टर पूजा सामंत यांचा ललित लेख स्वतः स्वतःला दिलेली शाबासकी.
3: एखादं चांगलं काम केल्यानंतर स्वतःचीच पाठ थोपटून बघा, चेहऱ्यावर एक आत्मिक समाधान दिसेल, आत्मविश्वास निर्माण होईल. स्वतःला ट्रीट देणे ही

0: कल्पनाच मला भारी वाटते। जरूर ऐका वनिता मंडळ या कार्यक्रमात येत्या बुधवारी 5 तारखेला आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून आणि 6 तारखेला विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून दुपारी 1:12 आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात।
1: मुंबईत उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या हजारो नातेवाईकांच्या निवाऱ्याचा सुसज्ज व विश्वासू आधार बनलेले मुंबईचे सावली केअर सेंटर, माननीय चंद्रकांत दादा पाटील यांचं भक्तम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत सावली केअर सेंटर आणि छत्रपती शिवाजी क्रिएटिव्ह सोल्युशन्स चे संस्थापक आरोग्य दूत ऍपचे जनक विकास देशमुख व सौ तनुजा देशमुख यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत। दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा।
2: गुरुवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी रात्री 8 आणि शुक्रवार दिनांक 7 ऑगस्ट रोजी दुपारी 2 मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा।
3: श्रोते हो, सकाळचे 7:10 होत आहेत। ऐकूया प्रादेशिक बातम्या।
4: आकाशवाणी पुणे, स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जन्म मृत्यू नोंदणी कायद्यातल्या सुधारणेला संसदेची मंजुरी। गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला आणखी 3 मुदतवाढ। एसआयआर प्रक्रियेला मुदतवाढीमुळे राज्याची अंतिम मतदार यादी 27 ऑक्टोबरला प्रकाशित होणार। ज्येष्ठ नेते आणि देशातल्या अनेक शिक्षण संस्थांचे संस्थापक डॉ DY पाटील यांचं निधन। आणि राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा। आता सविस्तर बातम्या। जन्म मृत्यू नोंदणी कायदा सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी मिळाली आहे। लोकसभेनं मंजुरी दिलेलं हे विधेयक काल राज्यसभेतही संमत झालं। उशिरानं होणाऱ्या जन्म मृत्यूच्या नोंदणीची पडताळणी कठोरपणे व्हावी यासाठी हे विधेयक आणल्याचं गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सांगितलं। लोकसभेत काल विनियोजन विधेयक 2026ही मंजूर करण्यात आलं। या विधेयकामुळे सरकारच्या 54,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांना मंजुरी मिळाली आहे। तत्पूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कर आणि कायदे सुधारणा विधेयक लोकसभेत सादर केलं। दरम्यान विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी घोषणाबाजी आणि निदर्शनं सुरूच ठेवल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारनंतर स्थगित करण्यात आलं। गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला आणखी 3 मुदतवाढ देण्याचा निर्णय काल राज्य मंत्रिमंडळानं घेतला। या योजनेमध्ये पात्र भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचा समावेश करण्यालाही मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली। यापूर्वी ही योजना कुटुंबातल्या 2 सदस्यांना लागू होती। आता ही योजना शेतकऱ्याच्या कुटुंबातल्या 7 लागू होणार आहे। राज्य माहिती आयोगाकडे प्रलंबित असलेल्या अपिलांचा जलद निपटारा करण्यासाठी बृहन्मुंबई, नाशिक आणि अमरावती खंडपीठांमध्ये 3 कालावधीसाठी 3 अतिरिक्त राज्य माहिती आयुक्तांची नियुक्ती करायला मंत्रिमंडळानं मान्यता दिली। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड, नांदेड जिल्ह्यातलं किनवट, बीड जिल्ह्यातलं केज तसंच नाशिक जिल्ह्यात चांदवड इथं न्यायालय स्थापन करायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे। पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय स्थापन करायलाही कालच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली। केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातल्या SIR अर्थात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे। आता गृहभेटी 8 ऑगस्ट ऐवजी 17 ऑगस्ट पर्यंत करता येतील। प्रारूप मतदार यादी 17 ऐवजी 24 ऑगस्टला प्रकाशित होईल। त्यावरच्या हरकती 23 सप्टेंबर पर्यंत दाखल करता येतील आणि त्यावरचे आक्षेप दावे 22 ऑक्टोबर पर्यंत निकाली काढले जातील। त्यानंतर 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रकाशित होईल। पूर्वी ही यादी 19 ऑक्टोबरला प्रकाशित होणार होती। महाराष्ट्र शेतकरी महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम 2026 या ऐतिहासिक कायद्याच्या अनुषंगानं तयार करण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेचं प्रकाशन काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं। महिला शेतकऱ्या

राज्यांना स्वतंत्र कायदेशीर आणि सन्मानजनक ओळख देण्याच्या उद्देशानं राज्य शासनानं हा कायदा लागू केला आहे. तर यातल्या तरतुदी सर्वसामान्य महिलांना कळाव्यात यासाठी ही पुस्तिका तयार करण्यात आली आहे. मेट्रो प्रकल्पांमुळे राज्यातल्या महानगरांमध्ये सुरक्षित आधुनिक आणि जलद सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारायला मोठी चालना मिळणार असून भविष्यातल्या नागरी विकासालाही गती मिळणार आहे. यादृष्टीनं हे प्रकल्प काम सुरू झाल्यापासून 3 वर्षात पूर्ण करण्याच्या उद्देशानं नियोजन करावं असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीची बैठकीमध्ये ते काल बोलत होते. राज्यात सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम जलद आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी व्यापक मेट्रो नेटवर्क उभारण्यात येत आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्य शासनाच्या नवीन प्रस्तावित मेट्रो मार्गांमध्ये पुणे जिल्ह्यातलं हडपसर लोणी काळभोर हडपसर सासवड आणि निगडी वाकड नाशिक फाटा चाकण या मार्गांचा समावेश आहे. रेल्वे कायदा 1989 मधल्या विविध तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेनं दिली आहे. या सुधारणांमुळे विनातिकीट किंवा अनियमित प्रवास आरक्षित डब्यांमध्ये अनधिकृत प्रवेश महिलांसाठी आणि दिव्यांगांसाठी राखीव जागांचा गैरवापर तसंच तिकिटांच्या बेकायदेशीर हस्तांतरणाविरोधात अधिक कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. सुधारित तरतुदींनुसार विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना भाड्यासह अतिरिक्त शुल्क भरावं लागणार असून रक्कम न भरल्यास न्यायालयीन कारवाई केली जाणार आहे. राज्यातल्या होमिओपॅथी डॉक्टरांना नोंदणी करण्यास परवानगी देण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाच्या निषेधार्थ काल इंडियन मेडिकल असोसिएशननं राज्यात बंद पुकारला होता. या बंदला राज्यभरामध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात रत्नागिरी जिल्ह्यानं उत्तम कामगिरी केली आहे. जिल्ह्यातल्या मतदारांना गणना प्रपत्रांचं घरपोच वाटप करून त्यांचं डिजिटायझेशन करण्याचं काम 100% पूर्ण झालं आहे. या कामामध्ये रत्नागिरी जिल्ह्यानं राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल जिल्ह्यातल्या 5ही विधानसभा मतदारसंघांच्या मतदार नोंदणी अधिकाऱ्यांचं आणि त्यांच्या पथकाचं प्रशासनाकडून विशेष कौतुक करण्यात आलं. जालना नांदेड समृद्धी महामार्गासाठी प्रलंबित भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दिले. मुंबईत दृकश्राव्य माध्यमातून झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत जालना आणि घनसावंगी परिसरातल्या सुमारे 112 हेक्टर जमिनीच्या मोबदल्याचा प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. प्रस्तावित मार्गातील साखर कारखान्याची जागा वगळून पर्यायी मार्गांचा विचार करावा. भरपाई निश्चित करताना झालेल्या त्रुटींची विभागीय आयुक्तांनी तातडीनं दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय्य मोबदला मिळवून द्यावा असे निर्देशही शिंदे यांनी दिले आहेत. पुणे जिल्ह्यातल्या पशुपालकांना लोकनेते अजितदादा पवार पशुधन समृद्धी प्रशिक्षण योजनेअंतर्गत पशुपालनाबाबतचं प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणात पशुपालन व्यवसाय अधिक उत्पादनक्षम शाश्वत आणि नफा मिळवून देणारा कसा होईल यावर विशेष भर देण्यात येणार आहे. पंढरपूरहून श्रीक्षेत्र शेगावकडे प्रस्थान केलेला संत गजानन महाराजांचा पालखी सोहळा मंगळवारी बीड तालुक्यातल्या श्रीक्षेत्र कपिलधार मार्गे पाली इथं मुक्कामी दाखल झाला. आज पालखीचं बीड शहरामध्ये आगमन होणार आहे. शहरातल्या प्रमुख मार्गांवर पालखीचं स्वागत आणि दर्शनासाठी विविध संस्था तसंच भाविकांकडून मोठी तयारी करण्यात आली आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि देशातल्या अनेक शिक्षण संस्थांचे संस्थापक डॉ डी वाय पाटील यांचं काल कोल्हापूर इथं वृद्धापकाळानं निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज कोल्हापूर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्कालीन कोल्हापूर नगरपालिकेतून राजकीय कारकीर्द सुरू केलेले डी वाय पाटील 2 वेळा पन्हाळ्याचे आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी बिहार त्रिपुरा आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणूनही काम केलं होतं. शिक्षण महर्षी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डी वाय पाटील यांनी अनेक शाळा अभियांत्रिकी तसंच वैद्यकीय महाविद्यालयं आणि 2 अभिमत विद्यापीठांसह अन्य शैक्षणिक संस्थांचीही स्थापना केली होती. डी वाय पाटील यांच्या निधनाबद्दल विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. समाजकारण आणि शिक्षणाच्या माध्यमातून पाटील यांनी समाजसेवा केली असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही पाटील यांना आदरांजली अर्पण केली आहे.

नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दल आणि केंद्रीय राखीव पोलीस दलानं संयुक्त कारवाई करत माओवाद्यांनी जमिनीत पुरून ठेवलेला मोठा शस्त्रसाठा आणि स्फोटक साहित्य जप्त केलं. महाराष्ट्र छत्तीसगड सीमेलगतच्या कोमनार जंगल परिसरातून सुरक्षा दलांनी ही कारवाई केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली इथल्या महादेवगड पॉइंट इथं काल संध्याकाळी सहलीसाठी कर्नाटकमधल्या निपाणीहून आलेले पर्यटक पाय घसरून 400 फूट खोट दरीत कोसळले. डॉक्टर आयुब सय्यद असं या पर्यटकाचं नाव असून ते संरक्षक कठडा ओलांडून पुढे जात असताना अचानक तोल जाऊन खोल दरीत कोसळले. पोलीस आणि सह्याद्री संस्थेच्या बचाव पथकानं तातडीनं घटनास्थळी धाव घेतली, मात्र अंधार, पाऊस आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे शोधमोहीम काल स्थगित करण्यात आली होती, ती आज सकाळपासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 92% पोहोचल्यानं काल संध्याकाळनंतर गोदावरी नदीपात्रात 10,000 क्युसेक वेगानं पाण्याचा नियमित विसर्ग सुरू केला जात आहे. नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे खरीप पेरण्यांना वेग आला आहे. जिल्ह्यामध्ये 91% पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सांगली जिल्ह्यात मिरज शहरात काल जोरदार पाऊस झाला, त्यामुळे वारणा आणि कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. रत्नागिरीतही काल पावसाचा जोर काही वाढला आहे. जिल्ह्यातली जगबुडी नदी अजूनही धोक्याच्या इशारा पातळीवरून वाहत आहे. पुणे शहरातली पाणी कपात पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मुबलक साठा झाल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे. खडकवासला, पानशेत आणि वरसगाव धरणं 100% भरली असून टेमघर धरणातला पाणीसाठा 98% पोहोचला आहे. त्यामुळे पुणे शहराचा पाणी पुरवठा आता नियमित होणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली आहे. हवामान. आज रायगड जिल्हा, पुणे जिल्ह्याचा घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी हवामान विभागानं जोरदार पावसाचा पिवळा इशारा जारी केला आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. जन्ममृत्यू नोंदणी कायद्यातल्या सुधारणेला संसदेची मंजुरी. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला आणखी 3 वर्षांची मुदतवाढ. एसआयआर प्रक्रियेला मुदतवाढीमुळे राज्याची अंतिम मतदार यादी 27 ऑक्टोबरला प्रकाशित होणार. ज्येष्ठ नेते आणि देशातल्या अनेक शिक्षण संस्थांचे संस्थापक डॉ डी वाय पाटील यांचं निधन. आणि राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: श्रोते हो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून एफ एम बँड 101.5 MHz प्रसार भारतीच्या वेब ओ टी टी प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आमची यानंतरची उद्घोषणा या अल्पशा विश्रांतीनंतर. मंद्र मध्य तार सप्तकाची नव्या जुन्याच्या संगमाची माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची. श्रोते हो, ऐकत रहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 MHz वर. अमरावती आकाशवाणी केंद्र.
1: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: श्रीकृष्ण रुक्मिणीच्या स्वयंवराची साक्ष ठरलेली ही इंद्रपुरी. अंबाबाईचं अस्तित्व जिथं कणाकणात आणि रोमारोमात भरून उरलंय अशी अमरावती नगरी. गाडगे बाबा आणि तुकडोजी महाराजांच्या अस्तित्वाच्या खुणा जिथं आजही जाणवतात

0: इथंच आता शब्द स्वरांची अखंड संजीवक धारा वाहणार आहे. लक्ष मनावर नभोवाणीची सुवर्ण मुद्रा कोरायला आलेली अमरावती आकाशवाणी ऐकत रहा 101.5 मेगाहर्ट्ज वर अमरावती आकाशवाणी.
1: मन का रेडियो बजने दे जरा, गम को भूल कर जी ले तू जरा.
2: श्रोते हो, आठवड्यात सोमवार ते शनिवार सकाळी 7:25 मिनिटांनी ऐका माहितीपर प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास.

आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर, प्रसार भारतीच्या वेव ओ टी टी प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 7:25 झाली आहेत. आता दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा काही

0: नमस्कार श्रोते हो, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी स्मिता गवाणकर आपलं मनपूर्वक स्वागत करते. कामगार हित, नवीन कामगार नियमावली आणि औद्योगिक विकासाला नवी दिशा या विषयावरील आपल्या विशेष संवादाचा आजचा हा दुसरा भाग आहे. पहिल्या भागात आपण कामगार कल्याणासाठी शासनाची भूमिका, नवीन कामगार नियमावलीचं स्वरूप आणि त्यामागील लोकसहभागी दृष्टिकोन समजून घेतला. आजच्या भागात आपण कामगारांच्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंधित अशा काही महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत. कामगारांची सुरक्षितता, आरोग्य, सामाजिक संरक्षण, वेतन प्रक्रियेतील पारदर्शकता, औद्योगिक संबंधातील सुसंवाद आणि किमान वेतन निर्धारण यासारख्या बाबी केवळ कामगारांच्या हक्काशी निगडीत नाहीत तर राज्याच्या औद्योगिक संस्कृतीलाही दिशा देणारे आहेत. या सर्व विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी आजही आपल्या सोबत आहेत राज्याचे कामगार विभाग मंत्री माननीय ऍडव्होकेट आकाश फुंडकर सर. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत.
1: बांधकाम व्यवसायाच्या मध्ये काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांचं एक सक्षमीकरण, त्यांचं सबलीकरण यासाठी काही वेगळी तरतूद किंवा काही नियमावली आहे?
2: निश्चित, बांधकाम या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलाच नाही तर बाकी क्षेत्रात सुद्धा ज्या महिला काम करतात यांच्यासाठी आपण विशेष योजना आणतोय. आणि आता हे नवीन कायदे झाल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की बऱ्याचशा ठिकाणी महिलांना काम करण्यास मज्जा होत. आज बऱ्याच क्षेत्रामध्ये महिलांना काम करण्यासाठी आता आपण खुले करतोय, त्यांना सामाजिक सुरक्षा जिथे त्या काम करतात तिथे पाळणाघर असलं पाहिजे. रात्रपाळीत त्या जर काम करणार असतील तर त्यांच्यासाठी तिथे एक सुपरवायझर असला पाहिजे. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांना देण्या आणण्याची, सुरक्षित त्यांच्या घरापर्यंत सोडण्याची, या सर्व गोष्टींचा अंतर्भाव आपण या कायद्यांमध्ये केला ज्यामुळे महिलांना काम करण्यास प्रोत्साहन.
1: याच अनुषंगाने आरोग्याविषयी काही वेगळ्या तरतुदी, म्हणजे त्यांचं नियमित आरोग्याविषयीची चाचणी करणे किंवा त्यांना प्रोत्साहन देणे याविषयीचा काही सुसंवाद आपण करणार आहोत का?
2: निश्चित, यामध्ये आपण त्यांच्या म्हणजे वर्षातून एकदा त्यांची तपासणी झाली पाहिजे. त्यांना जर काही आजार असतील तर चांगल्या हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट करून दिलं पाहिजे. त्यांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनांचा लाभ त्यांना मिळवून देता आला पाहिजे. या सर्व गोष्टींचा अंतर्भाव करून

0: आम्ही त्यांना प्रोत्साहन करणार.
1: साहेब, आता बांधकाम कामगारांची नोंदणी आणि नूतनीकरण प्रक्रिया पूर्णपणे निशुल्क करण्यात आलेली आहे, त्याच्या पाठीमागचा उद्देश काय?
0: आपण पाहतो जेव्हा सरकार कोणतीही लाभ देते त्यासाठी गरीब लाभार्थ्यांकडनं पैसे घेणं हे कुठेतरी मला तरी योग्य वाटत नाही. आणि त्यातल्या त्यात आपण जर आपण दुर्गम भागातल्या लोकांना पाहिलं, त्यांना साधा फॉर्म भरायचा आहे, त्यांना तालुक्याच्या ठिकाणी यायला लागतं आणि हे सर्व करत असताना त्यांना या गोष्टींचं ज्ञान नसतं. मग तिथे दलालांचा सुळसुळाट होतो, दलाल लोक त्यांना बऱ्याच अंशी पैशांनी लुबाडतात. ह्या कुठल्याही गोष्टींनी त्यांची लुबाडणूक होऊ नये, कारण शेवटी लाभार्थी त्यांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जर कोणी त्यांची पिळवणूक करत असेल हेही चुकीचं आहे. म्हणून आपण ही नोंदणी निशुल्क केली, ही नोंदणी ऑनलाईन केली आणि जे जे डॉक्युमेंट्स त्यांना लागतात ते डॉक्युमेंटचे झेरॉक्स काढणे किंवा ऑफिसपर्यंत पोहोचवणे ह्याही गोष्टी त्याच्यात त्रासदायक नको म्हणून ही पूर्ण नोंदणी ऑनलाईन आपण केली, त्यामुळे सर्व कामगारांचा त्रास वाचतो.
1: आता बदलत्या अर्थव्यवस्थेमध्ये गिग वर्कर्स किंवा ऑनलाईन पद्धतीने कामगार जे काम करतात त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काय योजना राबवण्यात आहेत? म्हणजे ग्राहकाच्या दृष्टीने छान असतं, 15 मिनिटात हे आलं घरी, 5 मिनिटात हे घरी आलं, पण त्यासाठी ज्या पद्धतीने ते येतात किंवा ट्राफिक इकडे तिकडे करून आपल्या जीवाची पर्वा न करता सुसाट ठेवतात, त्यांच्यासाठी सुद्धा काहीतरी नियमावली हवी आहे.
0: खरं पाहिलं आपण तर गिग वर्कर्स प्लॅटफॉर्म वर्कर्स जे आहेत ते कामगारांच्या व्याख्येत बसत, ज्या काही कंपन्या असतात त्यांना पार्टनर म्हणून ते ट्रीट करतात, जितकं काम ते करतील तेवढ्याचा मोबदला त्यांना मिळत असतो. पण आपल्या महाराष्ट्र शासनाने आता असं ठरवलं आहे की आपण यांना कामगारांच्या व्याख्येत बसवलं पाहिजे. यांची संख्या खूप मोठी आहे, स्वतःच्या परिवाराचा विचार न करता दिवस रात्र लोकांना सेवा देण्यासाठी ते झटत असतात. म्हणून यापुढे आता या कामगारांसाठी एक कल्याणकारी महामंडळाची स्थापना आपण करत आहे आणि जो काही ज्या कंपनीज मध्ये ते काम करतात त्यांच्याकडनं एक सेस जमा करून त्या सेसच्या माध्यमातून यांच्यासाठी कल्याणकारी योजना भविष्यात राबवण्यात येते. मग त्यांचा त्यामध्ये अपघाती विमा असेल, त्यामध्ये त्यांच्या परिवाराचे काही आरोग्याच्या स्कीम्स असतील, मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी स्कीम्स असतील, नंतर अजूनही अशा बऱ्याच स्कीम त्याच्या जर महिला वर्कर आहे तर त्याच्यासाठी मॅटर्निटी बेनिफिट्स असतील, अशा अनेक योजना त्यांच्यासाठी आता आपण करतोय जेणेकरून त्यांना सुरक्षेचं एक कवच महाराष्ट्र राज्याकडनं देणे.
1: असंघटित क्षेत्रातील जे कामगार आहेत त्यांना सामाजिक सुरक्षा कवच उपलब्ध करून देण्यासाठी शासनाचा काय प्रयत्न?
0: महाराष्ट्र सरकार असंघटित कामगारांच्या सुरक्षिततेसाठी सुद्धा कटिबद्ध आहे. आपल्याला माहित आहे फेरीवाले, ठेल्यावाले, वीटभट्ट्यावर काम करणारे हे घरेलू कामगार, घरेलू कामगारांचा तर कोणीच विचार करत नाही, पण या सगळ्या लोकांसाठी सुद्धा येणाऱ्या काळात आपण एक महामंडळ तयार करतोय ज्या माध्यमातून त्यांच्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार, सीएसआर फंड अशा अनेक बाबींमधनं फंड तयार करण्यात येईल आणि या सगळ्यांसाठी एक अनऑर्गनाइज जेवढे आहेत यांच्यासाठी एक राज्याचं स्वतंत्र महामंडळ बनेल. आणि जसं मी गिग वर्कर्सच्या योजना सांगितल्या तशा सर्व योजना या असंघटित कामगारांसाठी आपण आणणार.
1: आणि मग माथाडी कामगार आहेत त्यांच्या कायद्यामध्ये काही बदल करण्यासाठी किंवा सुधारणा करणार?
0: नक्कीच, आपण पाहिलं असेल माथाडी कायदा हा एक खूप सुंदर कायदा आहे आणि महाराष्ट्र या कायद्याचं जनक. देशात आपण जर पाहिलं तर फक्त महाराष्ट्रामध्ये हा कायदा आहे. स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी हा कायदा आपल्या महाराष्ट्राला दिला आणि या माध्यमातून जे माथाडी कामगार आहे यांचं सुरक्षा ही पाहिल्या जाईल. पण मी थोडा आता या मताचा आहे, मी बाकी कोणी माझ्या विचारांशी सहमत असेल मला नाही माहित, पण माथाडी कायद्याचा सुद्धा आता जुना होत चालला, त्याच्याही आता बदलत्या गरजा आहेत, त्याच्याही बदलते बरेच रिक्वायरमेंट्स आहेत अशा की त्यामध्ये आता बदल करणं आवश्यक आहे. कारण आता इंडस्ट्रियलायझेशन वाढते आहे, इंडस्ट्रीजच्या काही गरजा असतात, कामगारांच्या काही गरजा असतात, या दृष्टीने आता माथाडी कायद्यामध्ये बऱ्याच गोष्टींना आपण बदललं पाहिजे या मी मताचा मी आहे. जसं माथाडी मंडळांची जी ऑफिसेस आहेत ते ऑनलाईन केली पाहिजे, सोबतच जिथे कंपनीमध्ये ते काम करतात कामगार बरेचदा त्यांचं शोषण होते तिथे बायोमेट्रिक लागले पाहिजे, त्यांचे एवढं काम करतात त्यासाठी QR कोड दिले पाहिजे, त्यांचं वेतन वेळेवर निश्चित झालं पाहिजे, लेवी वेळेवर जमा झाली पाहिजे. कारण माथाडी कायद्याचा गैरफायदा घेणारे हे खूप मोठ्या प्रमाणात आता वाढायला, बोगस संघटना, बोगस माथाडी कामगार

0: या माथाडी कायद्याच्या नावावर एक्स्टॉर्शन करायला लागली, त्यामुळे यापासनं या कायद्याची सुटका व्हावी आणि जे खरे माथाडी आहेत त्यांना न्याय मिळावा यासाठी बऱ्याच गोष्टींचा आम्ही विचार करतोय. आणि आता सर्व संघटना, सर्व माथाडी क्षेत्रात काम करणारे विचारवंत आहे, यांच्याशी बोलून आम्ही पुढे त्या हळूहळू त्या सर्व सुधारणा करणार.
1: तुम्ही ऍडव्होकेट पण आहात, या खात्याचे मंत्री पण आहात, आपला आर्थिक प्रगतीचा पाया मजबूत करायचा जेव्हा म्हणतो तेव्हा आपण व्यवसायाकडे पण अधिक लक्ष दिलं पाहिजे, पण यासाठी परवाने इतके अवघड बसलेले आहेत की परवाना मिळवणे आणि मग कारखाना सुरू करणे ह्याच्यामध्ये सुद्धा बराच वेळ जातो, तर ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आपण काय नेमकी पावलं?
0: आम्ही ऑलरेडी ह्याच्यात पावलं उचललेले आहेत. आपल्याला माहित आहे की जर उद्योग राज्यात येतील तर हजारो तरुणांना काम मिळेल, कामगारांना काम मिळेल, रोजगार मिळेल, त्यामुळे उद्योग आपल्या राज्यात अधिकाधिक आले पाहिजे. आणि हे येत असताना जेव्हा आम्ही रिव्ह्यू केला तेव्हा असं लक्षात आलं की बरेचसे कंप्लायन्सेस करावे लागतात, बरेच कागदपत्र लागतात आणि यांची यादी फार मोठी होती. आता जवळपास 150 प्रकारचे कंप्लायन्सेस कागदपत्र त्यांना जमा करावं लागायचे, तर ती आता आम्ही कट करून 50 वर आणली आहे. सोबतच जो परवाना त्यांना 1 वर्षासाठी 2 वर्षासाठी असा होता, आम्ही 10 वर्षांपर्यंतचा परवाना आता देतोय, म्हणजे 5 वर्षासाठी जो मिळाला तो 10 वर्षासाठी देतो, जेणेकरून उद्योग स्थिर झाला पाहिजे. नाहीतर आपण पाहतो बरेच उद्योग काही वर्ष काम करतात नंतर दुसऱ्या राज्यात जायला मागतात, तर इथे हा उद्योग स्थिरावला पाहिजे, कामगारांना त्यांनी सामावून घेतलं पाहिजे, अधिकाधिक रोजगार झाला पाहिजे. आणि आपण पाहतो की बऱ्याच ठिकाणी जे नकाशे मंजूर करणे हे आहे ते या सगळ्या प्रणाल्या आपण ऑनलाईन केल्या आहेत, त्यामुळे इज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये आता उद्योगांना कोणत्याही प्रकारचा त्रास आता राहिलेला नाही.
1: केंद्र शासनाचं जे EODB धोरण आहे ते नेमकं काय
0: ते इज ऑफ डुईंग बिझनेस.
1: अच्छा
0: अच्छा, तेच धोरण मी सांगतोय की ज्यामध्ये जितके काही कंप्लायन्स होते, जितक्या काही सेवा आहेत राज्य सरकारच्या या अधिक सुलभ व्हाव्या, कमी वेळात व्हाव्या आणि त्यांना ऑनलाईन पद्धतीने सुद्धा या मिळाव्या यासाठीच आम्ही हे काम करतोय. जसं मी सांगितलं की आपण त्या कंप्लायन्सेसची संख्या कमी केली आहे, सर्व सर्व्हिसेस आपण ऑनलाईन देतो आहे आणि त्यामुळे आता अधिक सुलभता या सगळ्या गोष्टींमध्ये आहे.
1: साहेबांशी आपण महिलांच्या महिला कामगारांच्या सुरक्षिततेबद्दल केलं, जे रात्रपाळीमध्ये सुद्धा काम करतात, तथा याच्यामध्ये साहेब 3 टप्पे, शासन, मालक आणि कामगार, हे सगळे जे नियम किंवा ही नियमावली आहे ह्याच्यामध्ये झालेले बदल आहे हे यांच्यापर्यंत पोहोचणं आणि त्याच्यातून त्यांची जनजागृती होणं हे फार महत्वाचं असतं. यासाठी काय करायचंय मग आता, म्हणजे ह्यासाठीचा जो सुसंवाद आहे तो कसा करणार?
0: नाही आता सध्या सर्व आपल्याला माहिती आहे की आम्ही पब्लिक डोमेन मध्ये सजेशन ऑब्जेक्शन मागितले आहे आणि या सर्व कायद्यांची अंमलबजावणी होण्यासाठी आम्ही सर्व ज्या ट्रेड युनियन आहेत, ज्या सर्व संघटना आहेत आणि जेवढे या क्षेत्रात काम करणारे लोक आहेत, उद्योजक आहेत, या सर्वांशी आम्ही चर्चा करतोय. सर्वांची चर्चा करून त्यांच्यामध्ये याच्या अवेअरनेस साठी आम्ही काम करतोय. सोबतच हे कायदे सर्वांना समजले पाहिजे यासाठी आता आम्ही आमच्या कामगार विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांचं स्वतंत्र प्रशिक्षण घेतो, कारण जोपर्यंत हे कायदे सर्वांना समजणार नाही तोपर्यंत याच्याबद्दल समज गैरसमज खूप राहणार. त्यामुळे आम्ही आमच्या कामगार विभागातल्याच अधिकाऱ्यांना आता ट्रेन करतो. हे लोक सर्व रोज लोकांमध्ये असतात, ते उद्योगांशी संपर्कात असतात, ते कामगारांच्या संपर्कात असतात आणि या माध्यमातून यांचं प्रबोधन आम्ही करून सर्व लोकांपर्यंत या गोष्टी पोहोचवू.
1: श्रोते हो, दिलखुलासच्या आजच्या दुसऱ्या भागात आपण प्रस्तावित नियमावलीमुळे कामगारांची सुरक्षितता, आरोग्य आणि सामाजिक संरक्षणाच्या क्षेत्रात अपेक्षित बदल, औद्योगिक संबंध अधिक सुसंवादी करण्यासाठी करण्यात आलेल्या तरतुदी, वेतन प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी शासनाचे प्रयत्न आणि किमान वेतन निर्धारण अधिक परिणामकारक करण्यासाठीची भूमिका याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. कामगारांना न्याय, संरक्षण आणि सन्मान मिळवून देण्याकरता उद्योग विश्वासालाही स्थैर्य आणि विश्वास देणारी भूमिका राज्य शासन घेत आहे हे या चर्चेतून अधिरेखित झाले. माननीय ऍडव्होकेट आकाश फुंडकर सर या उपयुक्त माहितीसाठी आपले मनपूर्वक आभार. श्रोते हो, दिलखुलासच्या पुढील भागात आपण बांधकाम कामगारांचं कल्याण, गिग वर्कर्सचं संरक्षण, दुकानं, आस्थापना अधिनियमातील सुधारणा, असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठीचे सामाजिक सुरक्षा कवच आणि उद्योगस्नेही वातावरणासोबत कामगार हिताचा समतोल या विषयावर चर्चा करणार आहोत. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया सकाळी ठीक 7:25 वाजून. तोपर्यंत मी स्मिता गवाणकर आपला निरोप घेते.

0: श्रोतेहो, आताचा पण दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र, FM बँड 101.5 MHz, प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 7:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
1: अब गरीबों की जय बन गई है.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.

আমি মূলত আকাশবাণীচ্য অমরাবতী কেন্দ্রাহুন এফ এম ব্যান্ড 101.5 MHz ওর প্রসার ভারতীয় ওয়েব ওটিটি প্ল্যাটফর্মর আর নিউজ অন AIR या মোবাইল ॲपवर सकाळचे 7:41 आणि 33 सेकंद झाली आहेत। आता प्रसारित करीत आहोत मराठी सुगम संगीताचा कार्यक्रम। आजच्या मराठी सुगम संगीताच्या कार्यक्रमात आपण सगळ्या रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत। कार्यक्रमातलं हे पहिलं गीत आहे लता मंगेशकर यांच्या स्वरातलं, शांता शेळके यांची गीतरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी।

0: काही बाई अक्का मामा आणि काका शंभर गोष्टींपेक्षा एकच गोष्ट सांगतो, फक्त पैसे पाठवण्यासाठी क्यू आर स्कॅन करतात किंवा पिन टाकतात, पैसे मिळवण्यासाठी नाही.
1: आरबीआय सांगते, क्यू आर कोड स्कॅन करताना किंवा पिन टाकताना नीट लक्ष द्या.

0: काय भैया का मामा आणि काका शंभर गोष्टींपेक्षा एकच गोष्ट सांगतो. फक्त पैसे पाठवण्यासाठी क्यू आर स्कॅन करतात किंवा पिन टाकतात, पैसे मिळवण्यासाठी नाही.
1: आरबीआय सांगते, क्यू आर कोड स्कॅन करताना किंवा पिन टाकताना नीट लक्ष द्या.

लक्षात घेऊ आताच आपण अनिल अरुण यांच्या संगीत संयोजनात आशा भोसले यांनी गायलेली ही शांताराम नांदगावकर यांची गीतरचना ऐकली. आपण ऐकत आहात मराठी सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात आता यानंतर ऐका सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात अशोकजी परांजपे यांची शब्दरचना. या शब्दरचनेला संगीतबद्ध केले अशोक पदकी यांनी.

श्रुतीवाद त्याचं अशोक भोसले यांच्या स्वरात रमेश अनावकर यांची गीतरचना ऐकली. ती रचनेला संगीतबद्ध केलं होतं वसंत प्रभू यांनी. कार्यक्रमात आता पुढे ऐका सुधीर फडके यांच्या स्वरात नाग देशपांडे यांची गीतरचना. या रचनेला संगीतबद्ध केले राम फाटक यांनी.

मराठी सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐका लता मंगेशकर यांच्या स्वरात बालकवी यांची गीतरचना. या रचनेला संगीतबद्ध केलंय पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

श्रोते हो, या गीतासोबतच आजचा मराठी सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही आता इथे समाप्त करीत आहोत. नमस्कार. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचा अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर, प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 8 वाजत आहेत. आता अनुक्रमे समाचार प्रभात, नंतर 8:15 मॉर्निंग न्यूज, सकाळी 8:30 असतील मराठी राष्ट्रीय बातम्या. मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल आणि हिंदी समाचार आणि अंग्रेजी समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील. तेव्हा आता सुरुवातीला ऐकूयात समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

0: आकाशवाणी पुणे केंद्र सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जन्म मृत्यू नोंदणी कायद्यातील सुधारणेला संसदेची मंजुरी. ब्रिक्स देशांच्या सांस्कृतिक प्रतिनिधींची बैठक आजपासून भोपाळ इथं, तर शिक्षण मंत्र्यांची आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आजपासून भुवनेश्वर इथं सुरू होणार. भारतीय रिझर्व्ह बँक आज द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार. आणि राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान येत्या 16 तारखेपासून लोकांसाठी खुलं होणार. आता सविस्तर बातम्या. जन्म मृत्यू नोंदणी कायदा सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी मिळाली आहे. लोकसभेनं मंजुरी दिलेलं हे विधेयक काल राज्यसभेतही संमत झालं. उशिरानं होणाऱ्या जन्ममृत्यूच्या नोंदणीची पडताळणी कठोरपणे व्हावी यासाठी हे विधेयक आणल्याचं गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सांगितलं. लोकसभेत काल विनियोजन विधेयक 2026ही मंजूर करण्यात आलं. या विधेयकामुळं सरकारच्या 54,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांना मंजुरी मिळाली आहे. तत्पूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कर आणि अन्य कायदे सुधारणा विधेयकही लोकसभेत सादर केलं. दरम्यान विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी घोषणाबाजी आणि निदर्शनं सुरूच ठेवल्यामुळं संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारनंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. आज सकाळी 11 वाजता सभागृहांचं कामकाज सुरू होणार आहे. ब्रिक्स देशांमधील सांस्कृतिक सहकार्य वाढवणं आणि महत्वाच्या मुद्द्यांवर एकमत साधणं या उद्देशानं सदस्य देशांच्या सांस्कृतिक प्रतिनिधींची आणि मंत्र्यांची एक बैठक आजपासून भोपाळ इथं आयोजित करण्यात आली आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली 8 ऑगस्टपर्यंत ही बैठक होणार असल्याचं सांस्कृतिक मंत्रालयानं म्हटलं आहे. पहिल्या 2 दिवसात वरिष्ठ अधिकाऱ्यांची तर पुढील 2 दिवसात सांस्कृतिक मंत्र्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत सर्जनशील अर्थव्यवस्था, सांस्कृतिक आणि सर्जनशील उद्योग तसंच कॉपीराईट आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, सांस्कृतिक वारशाचं जतन यासह संस्कृती, हवामान आणि शाश्वत विकास आदी मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. आपल्या ब्रिक्स अध्यक्षपदाच्या कार्यकाळात सांस्कृतिक भागीदारी बळकट करणं आणि संस्कृतीच्या माध्यमातून सर्वसमावेशक शाश्वत विकासाला चालना देणं या भारताच्या कटिबद्धतेचं प्रतिबिंब या बैठकीत उमटतं असं सांस्कृतिक मंत्रालयानं नमूद केलं आहे. दरम्यान ब्रिक्स शिक्षण मंत्र्यांची बैठक आणि तिसरी ब्रिक्स वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आजपासून भुवनेश्वर इथं होत आहे. या महिन्याच्या 7 तारखेपर्यंत ही बैठक चालणार असून यात ब्रिक्स सदस्य देशांचे शिक्षण मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि प्रतिनिधी एकत्र येणार आहेत अशी माहिती शिक्षण मंत्रालयानं दिली आहे. या बैठकीत बालपणातील संगोपन आणि शिक्षण बळकट करणं, कौशल्य विकास, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि स्टार्टअपना प्रोत्साहन देणं आदी विषयांवर चर्चा होणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी या बैठकीत सहभागी होणार आहेत. वैद्यकीय समुपदेशन समितीच्या वतीनं आजपासून पदवीपूर्व

अभ्यासक्रमासाठीचं समुपदेशन अर्थात नीट यूजी काउन्सिलिंगच्या पहिल्या फेरीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू होत आहे. अधिकृत वेळापत्रकानुसार नोंदणी आणि शुल्क भरण्याची प्रक्रिया आजपासून 12 ऑगस्ट पर्यंत उपलब्ध असेल. 18 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट या कालावधीत संबंधित संस्थांमध्ये जाऊन उपस्थिती नोंदवावी लागेल असं या समितीनं कळवलं आहे. समुपदेशन प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी आरोग्य मंत्रालयानं उमेदवारांना एमसीसी पोर्टलवरील नोंदणी, पसंतीक्रम नोंदवणं आणि जागा वाटप या प्रक्रिया समजून घेण्यासाठी मदत करणारे मार्गदर्शन करणारे व्हिडिओ जारी केले आहेत. भारतीय रिझर्व्ह बँक आज द्वैमासिक पतधोरण जारी करणार आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा आज सकाळी 10 वाजता मुंबईत पत्रकार परिषदेत पतधोरण आढाव्यातील व्याज दरासह अन्य निर्णय जाहीर करतील. बँकेच्या पतधोरण समितीची 3 दिवसांची बैठक सोमवारी सुरू झाली होती. पश्चिम आशियातील तणावाची परिस्थिती आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेची कठोर धोरणात्मक भूमिका या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँक मुख्य रेपो दर 5.25% कायम ठेवेल अशी अपेक्षा आहे. 6 सदस्यांची पतधोरण समिती आपली तटस्थ भूमिकाही कायम ठेवेल असाही अंदाज आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारतानं पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमध्ये होणाऱ्या स्थानिक निवडणुका हा एक देखावा असून अशा पोकळ उपक्रमातून वास्तव लपवता येणार नाही असं म्हटलं आहे. प्रत्यक्षात तिथं जनतेचं आंदोलन आणि पाकिस्तानी दलांकडून अनियंत्रित हत्या सुरू आहेत. यावर्षी जून पासून सुरू असलेल्या दडपशाहीच्या कारवाईत किमान 90 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितलं. मानवी हक्कांबद्दल पाकिस्तान करत असलेल्या ढोंगी उपदेशाचं सत्य जगानं ओळखलं पाहिजे असंही ते म्हणाले. दरम्यान बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांना सप्टेंबरमध्ये दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स परिषदेच्या आउटरीच सत्राला उपस्थित राहण्यासाठी भारतानं स्वतंत्रपणे निमंत्रण दिलं आहे असंही यावेळी जयस्वाल यांनी सांगितलं. राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान येत्या 16 तारखेपासून लोकांसाठी खुलं होणार असून 15 सप्टेंबरपर्यंत लोक इथं भेट देऊ शकतील. या कालावधीत उद्यान सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत खुलं राहील. प्रवेशाची अंतिम वेळ संध्याकाळी 5 वाजता असेल. देखभालीच्या कामासाठी हे उद्यान दर सोमवारी बंद राहील. या उद्यानातील प्रवेश विनामूल्य असेल. 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त खेळाडूंना आणि 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना अमृत उद्यानात विशेष प्रवेश दिला जाईल. तसंच राष्ट्रपती भवनाच्या संकेतस्थळावर आगाऊ ऑनलाईन नोंदणी करता येईल असं राष्ट्रपती भवनाच्या एका निवेदनात म्हटलं आहे. इथेनॉल हे कृषी क्षेत्रासाठी एक मोठी संधी आहे. मात्र त्यासाठी इथेनॉलचं धोरण शेतकरी केंद्रित असणं आणि पिकाचा योग्य मोबदला थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे असं मत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काल नवी दिल्लीत ऑल इंडिया किसान कोऑर्डिनेशन कमिटीच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत व्यक्त केलं. त्यांनी शेतकरी नेत्यांच्या सर्व सूचना ऐकू घेतल्या आणि इथेनॉल बाबतच्या त्यांच्या मतांचा सरकार गांभीर्यानं विचार करेल अशी ग्वाही दिली. इथेनॉलमुळे देशाची ऊर्जा सुरक्षा बळकट होईल आणि शेतकऱ्यांचं उत्पन्नही वाढेल. शेतकरी संघटना धोरण निर्मितीतील भागीदार आहेत असं प्रतिपादनही चौहान यांनी केलं. या बैठकीदरम्यान शेतकरी नेत्यांनी इथेनॉलला पाठिंबा दर्शवला. इथेनॉलमुळे शेतातील उत्पादनं केवळ बाजारपेठेपुरती मर्यादित न राहता ती पेट्रोल पंप आणि ऊर्जा बाजारपेठेपर्यंत पोहोचतील. मका किंवा ऊस कोणत्याही पिकाचा योग्य मोबदला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे असंही शेतकऱ्यांनी यावेळी नमूद केलं. उत्तर प्रदेश सरकार 60 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून मोफत प्रवासाची सुविधा देणार आहे. या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो ज्येष्ठ महिलांना आर्थिक दिलासा मिळेल आणि त्यांना धार्मिक, सामाजिक, कौटुंबिक तसंच आरोग्यविषयक गरजांसाठी प्रवास करणं शक्य होईल असं सरकारनं म्हटलं आहे. या व्यतिरिक्त सरकारनं महिला कल्याण विभागासाठी अतिरिक्त 1000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामुळे महिला आणि बालकांच्या संरक्षणाशी संबंधित महत्वाच्या योजना अधिक बळकट होतील असा विश्वास सरकारनं व्यक्त केला आहे.
येमेनच्या किनाऱ्यालगत लाल समुद्रात काल भारतीय ध्वज असलेल्या MSV फैज नुरे ओलिया या

व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याचा भारतानं तीव्र निषेध केला आहे. सौदी अरेबियातून तेल घेऊन निघालेलं हे जहाज या हल्ल्यामुळे समुद्रात बुडालं. मात्र या जहाजावरील सर्व 13 भारतीय नागरिकांसह 14 जणांना वाचवण्यात आलं आहे. रियादमधील भारतीय दूतावास परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. या भागात व्यापारी जहाजांवर होणारे हल्ले चिंताजनक असून व्यापारी जहाजांना लक्ष करण्याचे प्रकार थांबले पाहिजेत आणि या क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय जलमार्गांवरून होणारी मुक्त आणि विना अडथळा वाहतूक तसंच व्यापार लवकरात लवकर पूर्ववत झाला पाहिजे असंही परराष्ट्र मंत्रालयानं नमूद केलं आहे. दक्षिण कोरियात आजपासून कोरिया मास्टर सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेला सुरुवात होत आहे. तैपेई खुल्या महिला एकेरी स्पर्धेचं अजिंक्यपद मिळवणारी तन्वी शर्मा आणि किदांबी श्रीकांत यांच्यासह आघाडीचे खेळाडू या स्पर्धेत सहभागी होत आहेत. भारताकडून या स्पर्धेत पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष दुहेरी, महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरी अशा विविध प्रकारात 33 क्रीडापटू आपलं कसब आजमावणार आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जन्म मृत्यू नोंदणी कायद्यातील सुधारणेला संसदेची मंजुरी. ब्रिक्स देशांच्या सांस्कृतिक प्रतिनिधींची बैठक आजपासून भोपाळ इथं, तर शिक्षण मंत्र्यांची आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आजपासून भुवनेश्वर इथं सुरू होणार. भारतीय रिझर्व्ह बँक आज द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार आणि राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान येत्या 16 तारखेपासून लोकांसाठी खुलं होणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: तुम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून एफ एम 101.5 मेगाहर्ट्सवर, प्रसार भारतीच्या वेव ओ टी टी प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळची 8:41 आणि 33 सेकंद झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

श्रोते हो आता प्रसारित करीत आहोत मराठी गझलांचा कार्यक्रम. आजच्या मराठी गझलांच्या कार्यक्रमात आपणा सगळ्या रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमातली ही पहिली गझल आहे सुरेश वाडकर यांच्या स्वरातली. गझल सम्राट सुरेश भट यांची ही गझल रचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय रवी दाते यांनी.

आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा सध्या आपण आनंद घेत आहात मराठी गझलांच्या कार्यक्रमाचा. कार्यक्रमात आता पुढे ऐकूयात श्रीकांत पारगावकर यांच्या स्वरात गझल सम्राट सुरेश भट यांची गझल रचना. या रचनेला संगीताची साथ दिलेली आहे सुधीर मोघे यांनी.

रसिकहताचा पण श्रीधर फडके यांच्या स्वरात कवी ग्रेस आणि यशवंत देव यांची संयुक्त गझल रचना ऐकलीत. या रचनेला संगीतबद्ध केलं होतं श्रीधर फडके यांनी. श्रुतीहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz. प्रसार भारतीच्या वेव ओ टी टी प्लॅटफॉर्मवर

श्रोते हो, आताच आपण सुरेश वाडकर यांच्या स्वरात अरुण सांगुळे यांची गझल रचना ऐकलीत. या रचनेला संगीतबद्ध केलं होतं श्रीधर फडके यांनी. या रचनेसोबतच आजचा मराठी गझलांचा कार्यक्रम आम्ही आता इथे समाप्त करीत आहोत. नमस्कार.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर, प्रसार भारतीच्या वेब ओ टी टी प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. सकाळचे 9 वाजता आहेत. आता विविध भारतीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा काही क्षणांची.

0: इसी गाने के साथ संपन्न कर रहे हैं आज का चित्रलोक कार्यक्रम। दीजिए सुदक्षिणा को इजाजत।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर।
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी।
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 मेगाहर्ट्सवर, प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळची 10:24 झाली आहेत. स्थानिक प्रसारणात पुन्हा एकदा आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आमची यानंतरची उद्घोषणा.

0: या जाहिरातीनंतर।
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी।
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।
0: मंद्र मध्य तार सप्तकाची नव्या जुन्याच्या संगमाची माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची। श्रोतेहो ऐकत रहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्ज वर अमरावती आकाशवाणी केंद्र। आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे। FM 101.5 मेगाहर्ट्ज वर प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। श्रोते हो आता विविध अंतर्गत प्रसारित करीत आहोत नारी विश्व हा कार्यक्रम। आज या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन केलेलं आहे पल्लवी सपकाळ यांनी आणि सादर करते आहेत भैयालाल टेकाम। माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा।
3: श्रोते हो प्रसारित करीत आहोत कार्यक्रम नारी विश्व। या कार्यक्रमाचं संकलन पल्लवी सपकाळे यांचं, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम।
4: हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार सखींनो। नारी विश्व या कार्यक्रमात मी पल्लवी आपणा सर्व सखींचे मनापासून स्वागत करते। सखींनो, महिला स्त्री म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्वाची धनी। नवीन जगानुसार स्त्री प्रगत होत आहे, पण आजही एक जग या आधुनिक जगाच्या खूपच दूर आहे। काय आहे बरं हे, आजचा विषय नक्कीच तुम्हाला सांगेल। तुमची उत्कंठा लागली असेलच ना, पण त्याआधी ऐकूया हे छानसं गीत।

अखेरनं या छानशा गीतानंतर मी पुन्हा आपल्यासोबत आहे आणि आपण मगा जो विषय घेतला होता अखेरनं 9 ऑगस्टला आहे आदिवासी दिवस. जगाची नाळ जशी आधुनिकतेशी जोडली गेली असेल तर त्या जगापलीकडे एक जग आहे ते म्हणजे आदिवासी जमातींचे. त्यातही आदिवासी महिलांचे जीवन हे संघर्षमय तर आहेच पण त्यांचे जीवन निसर्गाशी जोडलेले आहे, कष्टाळू आणि स्वावलंबी आहे. त्या कुटुंब आणि समाज संस्कृतीचा मुख्य कणा आहेत. घरकाम आणि मुलांचे संगोपन करणे, पेरणी कापणी मळणीत सक्रिय सहभाग त्यांचा असतो. लाकूड मध महुआ

औषधी वनस्पती गोळा करणे हे त्यांचे महत्वाचे काम आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आदिवासी समाजात महिलांना महत्वपूर्ण निर्णय क्षमता आहे. पारंपरिक सण, नृत्य, गाणी टिकवून ठेवण्यात पण त्या अग्रस्थानी आहेत. जंगलाचे रक्षण संवर्धन देखील त्या करतात. त्याचबरोबर हस्तकला देखील संगोपन करण्यात त्या मागे नाहीत. बांबूंच्या वस्तू, टोपल्या, चटया तयार करणे, अन्न आणि औषधासाठी त्या पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहेत. हे सर्व असूनही कुपोषण आणि आरोग्य सुविधांचा मात्र अभाव आहे. दुर्गम भागांमुळे शिक्षणांना पुरेशी संधी त्यांना उपलब्ध नाही. कष्टाच्या मानाने मजुरीही कमीच मिळते. त्याचबरोबर रोजगारासाठी भटकंती करावी लागते. तसे बघितले तर सर्व मानवजातीला संघर्ष ठरलेलाच, पण त्या मानाने आदिवासी महिलांचे जीवन जास्त संघर्षमय आहे. या महिलांच्या मते गावात रोजगार कमीच असतो, पण आम्हाला आमच्या आजूबाजूला मिळणाऱ्या संसाधनांचा उपयोग करूनच घर सांभाळावं लागतं. जंगलात मिळणाऱ्या औषधी, फळं, फुलं हे सर्व विकून त्या घर चालवतात. एक ग्रामीण आदिवासी महिला सकाळी 4-5 वाजता उठून जनावरांना बाहेर काढते, घरी झाडू पोछा करते, अंगण सारवते, जेवण पाण्याची व्यवस्था करते, मुलांचे करून शेतात पुरुषांच्या खांद्याला खांदा मिळवून काम करते. एवढेच नव्हे तर तलावांची, रस्त्यांची निर्मिती करणे इत्यादीमध्ये देखील त्यांचा सहभाग हा पुरुषांच्या सोबतच असतो. पुरुष तर फक्त बाहेरचेच काम करतात, पण महिला बाहेरच नाही तर घरातही काम करतात. सखींनो, आपल्या आणि आदिवासी संस्कृती महिलांमध्ये खूप फरक आहे. आदिवासी महिला ह्या जंगल, दुर्गम डोंगराळ भाग किंवा पाड्यावर राहतात, तर आपण शहरे, निम शहरे, विकसित भागात राहतो. त्यांच्या विशिष्ट जमातीची स्वतःची बोलीभाषा, पारंपरिक सण, निसर्गावर आधारित रूढी असतात. आपण मात्र प्रादेशिक आणि आधुनिक भाषा बोलतो. त्या विशिष्ट पद्धतीची नऊवारी साडी, विशिष्ट गोंदण आणि पारंपरिक धातूंचे दागिने परिधान करतात. आपण मात्र आधुनिक कपडे, पारंपरिक साड्या आणि सोन्या चांदीचे दागिने वापरतो. सखींनो, आदिवासी महिला शेती, जंगलातील डिंक, मध गोळा करणे, त्याचप्रमाणे लाकडे गोळा करणे यासारख्या व्यवसाय करतात, मजुरी करतात. आपण नोकरी व्यवसाय संघटित क्षेत्रातील कामे करतो. निसर्गाला देव मानून जल, जंगल आणि जमीन यांच्या संवर्धनाशी थेट जोडल्या असतात त्या ह्या आदिवासी महिला. आपण मात्र जंगलाशी थेट जवळ नसतो तर तंत्रज्ञान आणि बाजारावर अवलंबून असतो. परंतु आज आदिवासी भागातील महिला देखील प्रगत होत आहेत. बचत गटांमुळे आर्थिक प्रगती होत आहे. नवीन पिढीतील महिला मुली शिक्षण घेत आहेत. ग्रामपंचायतीमुळे नेतृत्व करण्याची संधी त्यांना मिळत आहे आणि त्या देखील आधुनिकतेशी जोडल्या जात आहेत.

1998 पाच ऑगस्टोजी जन्म झाला शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गीत प्रकार आणि भावगीत गायिका मराठी रंगभूमीवरील प्रसिद्ध अभिनेत्री ज्योत्स्ना भोळे यांचा. ज्योत्स्नाबाईंचा जन्म गोव्यातील बंदिवडे या गावात झाला. त्यांचे पहिले नाव दुर्गा केळकर. त्यांना लहानपणापासूनच गाण्याची आवड होती. त्यांनी मदत निधीच्या एका कार्यक्रमात गाणी गायली. तेथील चांगल्या कामगिरीमुळे त्यांना बॉम्बे ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन या तत्कालीन खासगी आकाशवाणी केंद्रावर गाण्याची संधी मिळाली. त्यानंतर या आकाशवाणीवर 5 ते 6 वेळा गाणे गात, त्यामुळे त्या बाल गायिका म्हणून प्रसिद्ध झाल्या. आकाशवाणीवरील गायनामुळे वक्तशीरपणा आणि मैफल थोड्याच वेळात कशी रंगवावी हे गुण त्यांच्या अंगडी मुरले. लहानपणी त्या नृत्य शिकल्या होत्या आणि दिलरुबा पेटीही त्या काळात वाजवत. वयाच्या 14 ते 15 वर्षी त्या रागदारी संगीतात पारंगत झाल्या. बशीर खा, दम्मन खा या उस्तादांकडून ज्योत्स्नाबाईंनी ठुमरी आणि दादरा याची तालीम

तानरस घराण्याचे खासाहेब इनायत हुसेन यांच्याकडून पण त्यांनी शिक्षणाचे धडे घेतले. कृष्ण सिनेटोन या कंपनीच्या संत सखू या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. सखूबाईंची भूमिका त्यांनी ह्या चित्रपटात केली. त्यांनी अनेक नाटकांमध्येही कामे केली. रांगणेकरांच्या सुवर्ण मंदिर या चित्रपटामध्येही त्यांनी काम केले. यंग इंडिया या ध्वनिमुद्रिका कंपनीने त्यांनी गायलेल्या पहा गोकुळी रंगल्या, गोपबाला, आणीन भुवरी नंदनवन, आला खुशीत समिंदर इत्यादी गाण्याच्या ध्वनिमुद्रिका काढल्या. ही गाणी त्यावेळी खूप लोकप्रियही झाली. विविध नाटके जसे की आशीर्वाद, कुलवधू या नाटकांमध्ये त्यांनी नायिकेचे काम केले. भाग्यवती मी त्रिभुवणी झाले, कुबेर माझा धनी, बोला अमृत बोला ही त्यांची गायलेली गाणी खूप गाजली. याशिवाय त्यांनी गाजलेली नाटके राधाबाई, भूमिकन्या सीता, कोणे एके काळी, अलंकार, आराधना, धाकटी आई, भाग्योदय, रंभा, विद्याहरण ही नाटके आणि त्यातील भूमिका ह्या विशेष गाजल्या. ज्योत्स्ना भोळे यांनी गोरख कल्याण, भीम, मधमाद सारंग, शुद्ध भटियार, जल, घटके राग असे अनेक राग गायले आणि त्यांनी गायलेले राग लोकप्रिय झाले. भेंडी बाजार घराण्याचे मोहम्मद हुसेन खां यांनी तयार केलेले राग शिव कंस हा ज्योत्स्नाबाईंनी आपल्या शैलीने गाऊन प्रसिद्ध केला. अनेक नाट्यपदे, भावगीते, शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गीतप्रकार त्यांनी गायले. त्यांचा निसर्गदत्त आवाजात गोडवा आणि कारुण्याची छटा, त्यांच्या आवाजात असलेला उपज दर्द त्यांच्या गायनाला एका उंचीवर नेऊन ठेवतो. काणेकर, काळे, अनिल, माधव जुलियन, बोरकर, संजीवन मराठे या नामवंत कवींची भावगीते त्यांनी गायली. भावगीत या संगीत प्रकाराच्या लोकप्रियतेमध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. आराधना हे नाटक त्यांनी लिहिले. या नाटकाची पद्यरचना, संगीत दिग्दर्शन त्यांनीच केले. याशिवाय अडला हरी ही विनोदी श्रुतिका, घरा त्याच्या पीळ ही संगीतप्रधान नाटिका त्यांनी आकाशवाणीवर लिहिली. त्यांना महाराष्ट्र गीत गाण्याचा बहुमान मिळाला. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले, त्यामध्ये अखिल भारतीय नाट्य परिषदेचा बालगंधर्व पुरस्कार, संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार, महाराष्ट्र गौरव पुरस्कार, विष्णुदास भावे पुरस्कार, गोमंतक मराठी अकादमी, गोवा सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार, कोरिया येथील जागतिक नाट्य परिषदेमध्ये महाराष्ट्र नाट्य संघाचा अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी प्रतिनिधित्व केले. गोव्यातील 64व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या. त्यांनी 3 पुस्तके प्रसिद्ध आहेत. यात आत्मगान, जिव्हाळा आणि तुम्ही दिले ही पुस्तके आहेत. त्यांचे वयाच्या 86व्या वर्षी कर्करोगाने पुणे येथे निधन झाले. पुण्यातील सृजन फाउंडेशन ही संस्था 2009 पासून ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सव या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करते.

मुख्यतः वेगवेगळे पदार्थ करणे यामध्ये महिलांची मक्तेदारी असते, परंतु त्यातही काहीतरी नवीन करायचं म्हटलं की आपल्याला थोडा वेळ लागतो. तर आज आपण शिकणार आहोत मलाई कोफ्ता. ही एक अत्यंत लोकप्रिय आणि रिच अशी शाकाहारी डिश आहे. मऊ कोफ्ते आणि घट्ट क्रीमी ग्रेव्हीचे हे मिश्रण हॉटेलसारख्या चवीसाठी ओळखले जाते. हे अगदी साध्या पद्धतीने घरीच बनवू शकता. यासाठी लागणारे साहित्य: किसलेले पनीर 100 ग्रॅम, उकळलेले आणि मॅश केलेले बटाटे 2, कॉर्नफ्लॉवर 2 चमचे, मीठ चवीनुसार आणि तळण्यासाठी तेल. आणि ग्रेव्हीसाठी आपल्याला लागणार आहे कांदे 2 उकळून घेतलेले, टोमॅटो 3 उकळून घेतलेले, आलं लसूण पेस्ट 1 चमचा, काजू पेस्ट 2 चमचे आणि तेही भिजून वाटलेले, फ्रेश क्रीम किंवा दुधाची साय 1/2 वाटी, जिरेपूड, धनेपूड, गरम मसाला 1/2 वाटी, लाल तिखट, साखर किंवा मध 1/2 चमचा, बटर किंवा तेल. सखींनो, आता बघूया कोफ्ते बनवण्याची पद्धत. एका बाउलमध्ये किसलेले पनीर, मॅश केलेले बटाटे, कॉर्नफ्लॉवर, मीठ एकत्र करून मळून घ्या. आता या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे बनवा. प्रत्येक गोळ्याच्यामध्ये छोटे काजू, बदाम आणि मनुके भरून त्याला गोल किंवा अंडाकृती आकार द्या. कढईत मंद आचेवर तळून घ्या. कढईत बटर गरम करून त्यात आलं लसूण पेस्ट घालून परता. यात उकडलेल्या कांद्याची पेस्ट घालून गुलाबी रंगावर परतून घ्या. नंतर टोमॅटोची पेस्ट घालून शिजवा. यामध्ये काजू पेस्ट, लाल तिखट, हळद, धनेपूड, जिरेपूड, मीठ घालून 1 ते 2 मिनिटं परतून घ्या. आता आवडीनुसार पाणी घालून ग्रेव्हीला उकळी येऊ द्या. शेवटी गरम मसाला, साखर, फ्रेश क्रीम घालून मंद गॅसवर त्याला थोडं शिजू द्या आणि गॅस बंद करा. सखींनो, सर्विंग प्लेटमध्ये कोफ्ते ठेवा आणि त्यावर गरमागरम क्रीमी ग्रेव्ही होता, वरून थोडी फ्रेश क्रीम आणि कोथिंबीर घालून सजवा. तर सखींनो, ही होती मलाई कोफ्त्याची रेसिपी आणि ही तुम्ही नक्की ट्राय करा.

सगळ्यांना बाहेर पाऊस सुरू आहे आणि गरज आहे स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेण्याची. तर पावसाळ्यात नेहमी उकळलेले किंवा फिल्टर केलेले पाणी पिले पाहिजे. ताजे आणि गरम अन्न खा. उघड्यावरील किंवा बाहेरील खाद्यपदार्थ टाळा. पालेभाज्या आणि फळे वापरण्यापूर्वी मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवा. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याकरिता तुळस आणि हळदीचा चहा किंवा कोमट पाणी वापरा. पावसात सतत भिजणे टाळा. त्वचा नेहमी कोरडी आणि स्वच्छ ठेवा. घराभोवती किंवा कुंडी, कूलर, भांडे यामध्ये पाणी साचू देऊ नका. यामुळे डास येऊन विविध आजार होतात. विद्युत उपकरणे, वीज खांब उघड्या वायरपासून नेहमी दूर राहा. लहान मुले, वृद्ध व्यक्तींची विशेष काळजी घ्या, कारण त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. तर सखींनो, अशा प्रकारे स्वतःची काळजी घेतली तर नक्कीच पावसाळा हा सुखकर होईल.

0: ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, गारठलेल्या संध्याकाळी ओलीचिंब पायवाट. कोणी धावताना धडपडतोय, कोणी कोणाला सावरतोय, कोणी सखीचा हात धरताना मनातल्या मनात बावरतोय. बरसणाऱ्या धारांमध्ये कोणी शोधतोय हरवलेले क्षण, कोणी पावसात आसवे लपवून हलके करतो आपले मन. कोणासाठी गर्द गहिरा, कोणासाठी हिरवे रान, पाऊस म्हणजे वेगळीच धुंदी, हरवून जाई मनाचे भान. या छानशा ओळींसह मला म्हणजे आपली रेडिओ सखी पल्लवी हिला रजा द्या. आपण पुन्हा भेटू परत नवीन विषयासह. तोवर नमस्कार.
1: श्रोते हो, आत्ताच आपण नारी विश्व हा कार्यक्रम ऐकलात. या कार्यक्रमाचं संकलन आणि निर्मिती पल्लवी सपकाळे यांची. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम.
2: माहिती मनोरंजनाचा खजिना. नमस्कार अमरावती. गीत संगीत संवादाचा अनोखा संगम.
1: श्रोते हो, आताच आपण विविध अंतर्गत नारी विश्व हा कार्यक्रम ऐकलात.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर, प्रसार भारतीच्या वेब ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 10:31 आणि 3 सेकंद झालेली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

प्रतिभादा प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. आपला आवडता लोकप्रिय असलेला गीतगंगा हा कार्यक्रम. गीतगंगा श्रोते हो, आजच्या गीतगंगा या मराठी चित्रपट संगीतानी सजलेल्या कार्यक्रमात आपल्या सगळ्या रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या गीतगंगा कार्यक्रमातलं हे पहिलं गीत आहे अनोळखी या चित्रपटातलं. सुधीर फडके आणि आशा भोसले यांचं युगलस्वर आहे. जगदीश खेबुडकर यांची गीतरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय स्वतः सुधीर फडके यांनी.

रसिकहा त्याचा आशा भोसले यांच्या स्वरात मधुकर जोशी यांची गीत रचना ऐकलीत. या रचनेला संगीतबद्ध केलं होतं राम कदम यांनी आणि चित्रपट होता एक धागा सुखाचा. श्रोत्या आपण ऐकत आहात आकाशवाणीचा अमरावती केंद्र आणि सध्या आपण आनंद घेत आहात मराठी चित्रपट संगीताने सजलेल्या आजच्या गीतगंगा या कार्यक्रमाचा. कार्यक्रमात आता यानंतर ऐका आपले माणसं या चित्रपटातलं गीत. पुन्हा एकदा स्वर आशा भोसले यांचा आहे. राजेश मुजुमदार यांची ही शब्दरचना आहे आणि या रचनेला संगीताची साथ दिलेली आहे राम लक्ष्मण यांनी.

0: मित्रांनो खबरदार, जर ब्रेकिंग न्यूज बनायचं नसेल तर पैसे पाठवताना नाव आणि रक्कम नेहमी दोनदा तपासून पहा.
1: आरबीआय सांगते, कोणालाही पेमेंट देताना नीट लक्ष द्या.

श्रुती हो, आताच आपण लता मंगेशकर आणि सहकार यांच्या सुरात मधुसूदन कालेलकर यांची गीतरचना ऐकलीत. या रचनेला संगीतबद्ध केलं होतं शंकरराव कुलकर्णी यांनी आणि चित्रपट होता अखेर जमले. गीतगंगा कार्यक्रमात आता ऐकूयात आकाश गंगा या चित्रपटातलं गीत. लता मंगेशकर यांचा स्वर आहे, पी सावळाराम यांची गीतरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: श्रुतिहो अंतसपण आशा भोसले यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांची गीतरचना ऐकली. या रचनेला संगीत धकेलं होतं वसंत देसाई यांनी आणि चित्रपट होता बायानो नवरे सांभाळा. श्रुतिहो आजच्या गीतगंगा कार्यक्रमात आता यानंतर ऐकूयात बायकोचा भाऊ या चित्रपटातलं गीत. दशरथ पुजारी आणि आशा भोसले यांचा युगलस्वर आहे. पी सवळाराम यांची गीतरचना आहे आणि या रचनेला संगीताची साथ दिली आहे वसंत प्रभू यांनी.
1: सुखाना.

0: राष्ट्रध्वज गीतगंगा कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात बहकलेला ब्रह्मचारी या चित्रपटातलं गीत. उषा तिमोथी यांचा स्वर आहे, विनायक साहतेकर यांची शब्दरचना आहे आणि स्नेहल भाटकर यांचं संगीत आहे.
1: Wow.

0: रसिकाहो या गीतासोबतच आजचा मराठी चित्रपट संगीताने सजलेला गीतगंगा कार्यक्रम आम्ही आता इथे समाप्त करीत आहोत. नमस्कार. गीत गंगा. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आमची यानंतरची उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
1: चटपटी चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: मंद्र मध्य तार सप्तकाची नव्या जुन्याच्या संगमाची माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची. श्रोतेहो ऐकत रहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 MHz वर अमरावती आकाशवाणी केंद्र.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफ एम बँड 101.5 MHz वर, प्रसार भारतीच्या वेब ओ टी टी प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. सकाळची 11:01 आणि 39 सेकंद झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत गीत गुंजन या कार्यक्रमाअंतर्गत असणारा आपकी फरमाइश हा पत्र फरमाइशी गीतांचा कार्यक्रम.
1: गीत गुंजन जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीत गुंजन, गीत गुंजन.
0: आजच्या गीत गुंजन कार्यक्रमाअंतर्गत असणाऱ्या आपकी फरमाइश या पत्र फरमाइशी गीतांच्या कार्यक्रमात मी आपली रेडिओ मैत्रीण अवंती मोरे आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आज आपकी फरमाइश हा जो कार्यक्रम आहे त्यात आम्ही समाविष्ट केली आहेत हिंदी चित्रपट गीतं जी आपण फरमाइश केलेली आहेत. तर आज आपकी फरमाइश या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत आणि हे सुरुवातीचं गीत आहे जे आता आपल्या रेडिओ सेटवर येणार आहे ते आहे कोरा कागज या चित्रपटातलं. लता मंगेशकर यांचा स्वर आहे, एम जी हशमत यांची गीत रचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय कल्याणजी आनंदजी यांनी. आणि आज या गीतगुंजन कार्यक्रमाअंतर्गत असणाऱ्या आपकी फरमाइश या पत्र फरमाइशी कार्यक्रमातलं या गाण्यासाठीचं हे फरमाइशी पत्र आपल्याला पाठवलेलं आहे बेर्डीहून हुकुम करमरकर, सुनीता करमरकर, हार्दिक करमरकर, प्राची करमरकर आणि तनू करमरकर यांनी. हे आपले नियमित श्रोते आहेत. यांच्यासोबतच हे गीत ऐकायचं आहे. लेवा खेल मोहल्ला चांदूर बिस्वाहून नारायण भाऊ विठ्ठलराव खर्चे, ललिता राणी खर्चे, परी संजना खर्चे, गणेश कार्तिक खर्चे, ब्रोनो उषा सोरना खर्चे, स्वाती प्रयाग चौधरी, मालती चौधरी हे पण आपले नियमित श्रोते आहेत. आणि आणखीन एक पत्र आपल्याला याच गाण्यासाठी प्राप्त झालेलं आहे. यांना पण कोरा कागज या चित्रपटातलं गीत ऐकायचं आहे. आणि हे पत्र पाठवणारे आमचे नियमित श्रोते आहेत चांडोर बिस्वा, तालुका नांदुरा, जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्रहून. हे पत्र परत आपल्याला यांनी पाठवलेलं आहे. नारायण भाऊ खडसे, रक्षाताई खडसे, ललिता संजना खडसे, गणेश कार्तिक खडसे आणि मालती चौधरी आणि स्वाती प्रयाग चौधरी यांनी हे पत्र आपल्याला पाठवलेलं आहे. चला तर या सगळ्यांच्या पसंतीवर ऐकूयात आजच्या आपल्या गीतगुंजन कार्यक्रमाअंतर्गत असणाऱ्या आपकी फरमाइश या पत्र फरमाइशी गीतांच्या कार्यक्रमातलं हे पहिलं फरमाइशी गीत. आपण आनंद घेऊयात.

श्रुती हो आजच्या गीतगुंजन कार्यक्रमाअंतर्गत असणाऱ्या आप की फरमाइश या पत्र फरमाइशी कार्यक्रमाच्या याच्यात आता हिंदी चित्रपट गीतं आम्ही समाविष्ट केलेली आहेत आणि यानंतरचं जे फरमाइशी गीत आहे ते आहे मल्हार या चित्रपटातलं. लता मंगेशकर आणि मुकेश यांचा युगलस्वर आहे. इंदिवर यांची गीतरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय रोशन यांनी. आणि या गाण्यासाठी पत्र पाठवणारे आमचे श्रोते आहेत, हे आमचे नियमित श्रोते आहेत, हे आहेत रामनगर रोड शांतीनगर इंदोरहून खुशी खर्चे, ब्रोनो खर्चे, गणेश कार्तिक खर्चे, संजना परी खर्चे, ललिता नारायण खर्चे, स्वाती प्रयाग चौधरी आणि मालती चौधरी. आणि यानंतरचं पत्र आहे याच गाण्यासाठी प्राप्त झालेलं, हे आहेत गरीब नवाज कॉलनी वंदना नगर इंदोरहून रेखा संतोष रघुवंशी, शोभा भूपेंद्र रघुवंशी, बबीता सुरेंद्र रघुवंशी, पूजा विकी रघुवंशी, स्वाती प्रयाग चौधरी, मालती चौधरी, गणेश कार्तिक खर्चे, संजना परी खर्चे, ललिता नारायण खर्चे. सगळे श्रोता मित्र सगळ्यांची नावं याच्यात समाविष्ट करतात, चांगली गोष्ट आहे. आणि यानंतरचं जे पत्र आपल्याला याच गाण्यासाठी प्राप्त झालेलं आहे हे आपले नियमित श्रोते आहेत, हे आहेत गगलानी नगर वडाळी नाका अमरावतीहून संजय वाघुळे, शारदा वाघुळे आणि समीक्षा वाघुळे, कमल पुष्प कॉलनी बलगाव रोड अमरावती इथून आहेत नलिनी वाघुळे, कल्याणी वाघुळे, यश वाघुळे, शालिनी वाघुळे, अतुल वाघुळे, अंकिता वाघुळे आणि गौरी वाघुळे, बालाजी चौक बलगाव इथून सारिका वाघुळे, उन्नती आणि पलक वाघुळे, गुरुकृपा सिटी मार्डी रोड अमरावतीहून आहेत दिनेश केने, कल्पना केने आणि आदित्य केने. चला तर या सगळ्यांच्या पसंतीवर ऐकूयात मल्हार या चित्रपटातलं हे छानसं गीत.

श्रुती हो ताई अनंतरचं जे गीत आहे, फरमाईशी गीत आहे, ते आहे मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं. हसरत जयपुरी यांची गीतरचना आहे, शंकर जयकिशन यांचं संगीत आहे आणि चित्रपटाचं नाव आहे जंगली. आणि या गाण्यासाठी फरमाईश करणारे आमचे नियमित श्रोते आहेत छत्रपती संभाजीनगरहून राजेश साबळे पाटील, राजदीप राजेश, राशी राजेश आणि श्रीमती शीतल राजेश. आणि याच गाण्यासाठी आणखी पत्र आपल्याला प्राप्त झालेलं आहे. हे आमचे नियमित श्रोते आहेत. हे आहेत गांधी चौक रोपडा पंजाबहून हरदेव मिका बलवंदर बीरक, जैतेक बीरक आणि मिका बीरक. आणि आणखी एक पत्र आपल्याला याच गाण्यासाठी पाठवलेलं आहे. हे आहेत चांदोरे प्लॉट यवतमाळहून छाया डेहनकर, वैभव डेहनकर, जया डेहनकर. गगल्यानी नगर वडाळी नाका अमरावतीहून आहेत मुरलीधर यावतकर, प्रिया यावतकर, अश्वेत यावतकर. राहटगाव जुनी वस्ती अमरावती इथून आहेत नितेश चर्जन, स्नेहल चर्जन, आराध्य चर्जन आणि निशांत चर्जन. चला तर या सगळ्यांच्या पसंतीवर ऐकूयात जंगली या चित्रपटातलं हे छानसं गीत.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सध्या आपण आनंद घेत आहात गीत गुंजन कार्यक्रमाअंतर्गत असणाऱ्या आपकी फरमाइश या कार्यक्रमाचा. कार्यक्रमात आता यानंतरचं जे गीत आहे ते आहे लता मंगेशकर यांच्या स्वरातलं. शैलेंद्र यांची गीतरचना आहे, SD बर्मन यांचं संगीत आहे आणि चित्रपट आहे गाईड. आणि या गाण्यासाठी आपल्याला आवड कळवली आहेत हे आमचे नियमित श्रोते आहेत. पत्र पाठवणारे आमचे श्रोते आहेत छत्री तलाव अमरावतीहून साधना राणी गुप्ता आणि किशोर गुप्ता. आणि याच गाण्यासाठी आणखीन आवड कळवलेली आहे हे आमचे श्रोते आहेत ग्रेटर कैलास नगर लेन नंबर 6 अमरावतीहून पुष्पा रामटेके, भावना दास, अर्चना पाटील, चंदा ढंगारे, माधुरी मेश्राम, सरोज वानखडे, वृषाली राऊत. आणि आणखी एक श्रोते आहेत, या आहेत ग्रेटर कैलास नगर अमरावतीहून अनिता काळबांडे, दमयंती मुंद्रे, सुनीता वानखडे, आशा कांबळे, ग्रीष्मा कांबळे, प्रीती धनदर, तनिषा धनदर, नलिनी दहाट, अनिशा डोंगरे, शीतल नारनवरे, रजनी नारनवरे, आशा गुजरे, संजीवनी पाटील, विजया खोब्रागडे, वैशाली गजबिये आणि रुचिला इंगोले. चला तर या सगळ्यांच्या पसंतीवर ऐकूयात गाईड या चित्रपटातलं हे सुंदर

रसिका भट्टरा गीत गुंजन कार्यक्रमा अंतर्गत असणाऱ्या आपकी फरमाइश या कार्यक्रमात आता यानंतरचं जे फरमाइशी गीत आहे ते आहे कटी पतंग या चित्रपटातला. किशोर कुमार यांचा स्वर आहे, आनंद बक्षी यांची शब्दरचना आहे आणि या रचनेला संगीताने सजवले आर डी बर्मन यांनी. आणि या गाण्यासाठी पत्र पाठवणारे आमचे नियमित श्रोते आहेत आणि सुंदरसं हे रंगकाम करून छान कटी पतंग लिहिलेलं हे पत्र पाठवलेलं आहे. आणि आमचे श्रोते आहेत जिल्हा अमरावती शिंदी बुजरुकहून किशोर वडतकर, सविता वडतकर, शुभम वडतकर, पुन्नू वडतकर, कुष्टा बुजरुक इथून आहेत योगिता हागुणे, सुनीता अंबाडकर आणि यांच्यासोबत आहेत प्रवीण हागुणे. आणि याच गाण्यासाठी आणखी आपल्याला पत्र प्राप्त झालेलं आहे. हे पाठवणारे श्रोते आहेत प्रोफेसर कॉलनी अमरावतीहून अजाबराव बोरकर, शकुंतला बोरकर, किशोर बोरकर, मनीषा बोरकर, सुधीर बोरकर, ईशाणी आणि अधविका बोरकर. उत्कर्ष कॉलनी अमरावतीहून आहेत बबनराव काळे, ज्योती काळे, श्वेता काळे, कल्याणी काळे, सचिन काळे. गजानन कॉलनी पाठ्यपुस्तक मंडळ अमरावतीहून आपले श्रोते आहेत सुधर्म हांडे, अंजली हांडे, प्रसन्न हांडे, राखी हांडे, यश हांडे, सुरेश बेदरकर, संगीता बेदरकर आणि गौरव बेदरकर. साने गुरुजी नगर अमरावतीहून आहेत प्रशांत डांगे, अरुंधती डांगे, प्रथमेश आणि ओंकार डांगे. चला तर या सगळ्यांच्या पसंतीवर ऐकूयात कटी पतंग या चित्रपटातलं हे सुंदर संगीत.

रसिका दा गीत गुंजन कार्यक्रम अंतर्गत असणाऱ्या आपकी फरमाइश या पत्र फरमाइश गीताच्या कार्यक्रमामध्ये आता यानंतरचं जे पत्र आहे ते आहे दो रास्ते या चित्रपटातल्या गीतासाठी फरमाइश केलेलं. आणि या गीताची गीतासाठी फरमाइश करणारे आमचे नियमित श्रोते आहेत नानखेड जिल्हा वाशिमहून अशोक चुंबळे, दिनेश चुंबळे, रुपेश चुंबळे, शीलाबाई चुंबळे, चैताली चुंबळे आणि प्रीती चांदणे. आणि याच गाण्यासाठी आवड करणारे आमचे हे नियमित श्रोते आहेत आणि यांना पण ते गीत ऐकायचंय. हे आहेत श्री संत जयसिंग महाराज श्रोता संघ पथरोडहून विजयभाऊ अंबाडकर, सौ सुनीताताई अंबाडकर, कैलास अंबाडकर, अक्षय ऋषिकेश अंबाडकर. आणि आणखी एक पत्र याच गाण्यासाठी प्राप्त झालेले आहे. हे आहे तिरुपती नगर लातूरहून संगीता जैन, सुरज जैन, पी आर जैन. चला तर या सगळ्यांच्या पसंतीवर ऐकूयात दो रास्ते या चित्रपटातलं गीत. लता मंगेशकर यांचा स्वर आहे, आनंद बक्षी यांची शब्दरचना आहे आणि या रचनेला संगीताचा साथ चढवलेला आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

श्रुत्योच्चा गीतगुञ्जन कार्यक्रमांतर्गत असणाऱ्या आपकी फरमाइश या पत्र फरमाइशी गीतांच्या कार्यक्रमात आता घेऊयात ही क्षणभर विश्रांती. रसिका, आपण असा कुठेही पण सदैव ट्यून असू द्या, आपलीच आवडती आकाशवाणी अमरावती.

0: थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका. हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबलेत, आपल्याला हे जग दाखवलं, अशांना आपण सोडून जायचं पटतंय आपल्याला? त्यांना सन्मानाचं जीवन देऊया, या बाणप्रस्थींना मदत करूया. चला त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया, हीच आपली भारतीय संस्कृती. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.
1: हळूहळू गावाच्या गाव मोठमोठ्या सिमेंटच्या जंगलात हरवलेत. गाड्या मोटारींच्या या गोंगाटात आज प्रत्येकच व्यक्ती अस्वस्थ आहे. ह्या सिमेंटच्या जंगलातून, ह्या कलकलाटातून कुणीतरी आम्हाला बाहेर काढेल का? पुन्हा फिरून ते जुनं गाव, गावचा पार, शेत शिवाराची हवा थंड गारगार, आम्हाला कोणी मिळवून देईल का? आवाजाचं प्रदूषण टाळूया, नसता गोंगाट कमी करूया. आपण आपलं आणि एकूणच आपल्या समाजाचं मनस्वास्थ्य जपूयात. आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर, प्रसार भारतीच्या वेव ओ टी टी प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. सध्या आता कार्यक्रम सुरू आहे गीतगुंजन कार्यक्रमाअंतर्गत असणारा आपकी फरमाइश हा कार्यक्रम, आणि आज या कार्यक्रमात आम्ही समाविष्ट केलेली आहेत आपणच पाठवलेली फरमाइशी हिंदी चित्रपट गीतं. चला तर यानंतरचं जे आता कार्यक्रमातलं फरमाइशी गीत आहे ते आहे हरे रामा हरे कृष्ण या चित्रपटातलं. लता मंगेशकर यांचा स्वर आहे, आनंद बक्षी यांची गीतरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय आर डी बर्मन यांनी. आणि या गाण्यासाठी पत्र पाठवणारे आमचे नियमित श्रोते आहेत, हे आहेत महेंद्र सावरकर, मीरा नगरी पांढरे मंदिरामागे महेंद्र कॉलनी इथून यांनी हे पत्र पाठवलेलं आहे. यानंतरचं पत्र आहे पाठवलेलं शेंदूर जना घाटहून आहेत अमोल कपिले, जयंत कॉलनीतनं आहेत प्रशांत सावरकर उर्फ टायगर, सामरानगरहून आहेत सचिन केजे, जयंत कॉलनीतनं आहेत सुधाकर ठाकरे अशोक बुंदेले, गाडगेनगर अमरावतीहून आहेत अशोक उंबरकर आणि गाडगेनगर इथूनच आहेत माया सावरकर, शुभम सावरकर आणि राणी सावरकर. आणि याच गाण्यासाठी आणखी एक पत्र आपल्याला प्राप्त झालेलं आहे, हे पाठवणारे आमचे नियमित श्रोते आहेत, हे आहेत उत्तम सरा तालुका भातकुली जिल्हा अमरावतीहून ज्ञानेश्वर बेलसरे, राहुल बेलसरे, आराध्या बेलसरे, ऋषिका बेलसरे, अतुल बेलसरे, अर्षिका बेलसरे, रुपाली बेलसरे, प्रगती बेलसरे आणि माधुरी सवाई. प्रतीकनगर राहडगाव अमरावतीहून आहेत जयंत वसंतराव तायडे, सपना जयंत तायडे, सुधा वसंतराव तायडे, श्रद्धा तायडे, समृद्धी तायडे. नांदुरा जिल्हा बुलढाण्याहून आहेत लताताई मोतालकर, दीपाली मोतालकर आणि कृष्णा मोतालकर. आणखी एक पत्र याच गाण्यासाठी प्राप्त झालेलं आहे, हे पाठवणारे श्रोते आहेत वरुड जवळकाहून महेंद्र सरकटे, विजया सरकटे, मिलिंद सरकटे आणि स्वराज वानखडे. चला तर या सगळ्यांच्या पसंतीवर ऐकूयात हरे रामा हरे कृष्णा या चित्रपटातलं हे छानसं गीत.

श्रोते हो, यानंतरचं जे गीत आहे ते आहे मिलन. या चित्रपटातल्या लता मंगेशकर आणि मुकेश यांचा युगलस्वर आहे. शब्दरचना आनंद बक्षी यांची आहे आणि संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आहे. आणि या गाण्यासाठी आवड करणारे आमचे नियमित श्रोते आहेत सारस रे श्रोता संघ, तालुका माजलगाव, जिल्हा बीडहून हे पत्र पाठवलेलं आहे. नारायण चिरके, सौ चंपाबाई चिरके, राहुल चिरके, कृष्णा चिरके, अक्षय मोरे, करण गांगर्डे आणि समर्थ उमरे यांना हे गीत ऐकायचे आहे. आणि याच गाण्यासाठी पत्र पाठवणारे आमचे नियमित श्रोते आहेत, हे आहेत कच्छ गुजरातहून अर्चना देवरणकर, मकरंद देवरणकर, आदित्य देवरणकर. आणि पुण्याहून आहेत अनिल अंजनकर, निलिमा अंजनकर, विजय खांदोडे, शुभांगी खांदोडे, निर्मिती खांदोडे. आणि आणखी एक पत्र याच गाण्यासाठी आपल्याला पाठवलेलं आहे, ते आहे पाठवणारे आमचे श्रोते अतुल गौतमी धम्मदिना, अरुण काळे, ए डी कांबळे, मुक्काम पोस्ट येळगुड, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर यांनी हे पत्र पाठवलेलं आहे. आणि यानंतरचे जे पत्र पाठवणारे श्रोते आहेत ते आहेत तुषार कुरणे, प्रशिक

0: श्रोतेहो, या शेवटच्या फरमायशी गीतासोबतच आजच्या गीतगुंजन कार्यक्रमाअंतर्गत असणाऱ्या हिंदी चित्रपट गीतांच्या फरमायशी आपकी फरमायश या कार्यक्रमातून आता आपली रजा घेण्याची म्हणजे सायोनारा म्हणण्याची वेळ होते आहे. पण जाण्याआधी श्रोतेहो आपण लिहून घ्या आमचा पत्ता. पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे कार्यक्रम गीतगुंजन द्वारा कार्यक्रम प्रमुख संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाजवळ जिल्हा क्रीडा संकुलामागे आकाशवाणी केंद्र कॅम्प अमरावती. पिनकोड नंबर आहे 444602. आपण आम्हाला ईमेलवरही पत्र पाठवू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे airvbsamravati@gmail.com. श्रोतेहो, आपल्या प्रियजनांच्या स्पष्ट नामोल्लेखासह आणि फरमायशी गीताच्या स्पष्टतेसह आपली पत्र फरमायश आम्हाला पाठवा. आम्ही ती फरमायश तुमच्या नावानेशी कार्यक्रमात जरूर सामील करू. श्रोतेहो, आपल्या वैविध्यपूर्ण गीतांच्या फरमायशींची आम्ही वाट पाहतोय. तेव्हा नक्की पत्र पाठवा आणि ऐका आपली आवड आपल्या प्रियजनांसमवेत आपल्याच आवडत्या आकाशवाणी अमरावती केंद्रावर. चला तर मग आता आपल्या रेडिओ मैत्रिणीला अवंती मोरेला अनुमती द्या. आपण पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोवर आपण सगळे स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपल्या प्रियजनांसमवेत सहकाऱ्यांसमवेत ऐकत रहा आपलीच आवडती आकाशवाणी अमरावती. नमस्कार.
1: गीतगुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीतगुंजन गीतगुंजन.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर प्रसार भारतीच्या वेव ओ टी टी प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर दुपारचे 12 वाजता आहेत. आता वनिता मंडळ कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा काही क्षणांची.

0: मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि सविता जेरेचा सप्रेम नमस्कार. मैत्रिणींनो, आजचा संपूर्ण कार्यक्रम नटला आहे, सजला आहे एक सुंदर कथा, काही सुंदर अशा कविता आणि ललितबंधानी, आणि या सगळ्यांबरोबरच अवीट गोडीची अशी गाणी देखील. कार्यक्रमाची सुरुवात करूया स्नेहल बाकरे यांच्या कस्तुरी या कथेनी.
1: नमस्कार, मी स्नेहल बाकरे. कथेचं नाव आहे कस्तुरी. कस्तुरी, कम इन माय कॅबिन राईट नाव. येस सर. मी आय. ती आपलं वाक्य संपवणार इतक्यातच तिचा बॉस शंतनू, यू नो दॅट यू डोंट नीड परमिशन.

to enter in my cabin? Yes, sir. कस्तुरी जरा बिचकतच समोरच्या खुर्चीत बसते. कस्तुरी, हे काय आहे सगळं? हा काय मेल पाठवलायस? आणि तुला काय वाटतं मी हे सगळं ऍक्सेप्ट करेल? आय नो, मी आधी तुझ्याशी बोलायला हवं होतं. अगं कस्तुरी, यू आर अन ऍसेट टू दिस कंपनी. पुढच्याच महिन्यात तू या कंपनीची सीईओ बनणार आहेस आणि एवढी मोठी संधी धुडकावून तू चक्क रिझाईन करतेयस? हवं तर एक काम कर, आठवड्याभरासाठी सुट्टी घे, कुठेतरी मस्त फिरून ये, तुझं माइंड तेवढंच रिलॅक्स होईल. हवं तर मी तिकीट्स बुक करतो. प्लीज काम डाऊन शंतनू, त्याची खरंच काही गरज नाही. तू उगाच ओव्हर रिॲक्ट होतोयस. आणि तसं बघायला गेलं तर या कंपनीत अजूनही इतर सक्षम लोक आहेत. आय थिंक नचिकेत ऑल्सो डिझर्व दिस पोस्ट. ओ, नाव आय गेट इट. तर नचिकेतनं तुला रिझाईन करायला प्रेशराइज केलं आहे तर? तसं अजिबात नाहीये. तुझा खरंच काहीतरी गैरसमज होतोय. हा सर्वस्वी माझा निर्णय आहे. कस्तुरी, मी तुला आणि नचिकेतला चांगलंच ओळखतो. आय एम सॉरी टू से दिस, बट तू जेव्हापासून त्याची बॉस बनली आहेस ना, तेव्हापासून तुझ्या नवऱ्याचा पुरुषी अहंकार दुखावलाय. आता तू रागाच्या भरात उगाच काहीही बोलतोयस शंतनू? अगं मी तुला लहानपणापासून ओळखतो. तू किती जिद्दी आहेस याची मला पूर्ण कल्पना आहे. बट स्टील आय रिक्वेस्ट यू, प्लीज यावेळी तरी स्वतःचा विचार कर. नेहमीप्रमाणे दुसऱ्यासाठी स्वतःचं सुख, स्वतःचं यश सॅक्रिफाईस करू नकोस. तुला वाटतंय ना तसं खरंच काही नाही. अरे रिहानानं मेडिकलची एंट्रन्स एक्झाम क्लिअर केली आहे. काही महिन्यातच ग्रॅज्युएशनसाठी तिला यूएसला जावं लागेल आणि शिक्षण पूर्ण झालं तर ती कदाचित तिथेच कायमची सेटल होईल ना. मग आता मला तिला वेळ द्यायचा आहे आणि म्हणून मी हा निर्णय घेतलाय. रिहानाचं कारण पुढे करून ती कसंबसं शंतनूला तिचा राजीनामा स्वीकारायला भाग पाडते. आठवड्याभरात ती काम करत असणारे उर्वरित सगळे प्रोजेक्ट्स नचिकेतला हँडओव्हर करून ती कंपनीचा निरोप घेते. रिहाना अमेरिकेत जाईपर्यंतच तिची थोडीफार साथ आपल्याला मिळेल, पण त्यानंतर मात्र आपण पूर्णतः एकटे पडू हे तिला चांगलंच माहिती असतं. याकरता ती आता करिअर काउन्सलर म्हणून काम करायचं ठरवते. कस्तुरी सोडून गेल्यानंतर तिला मिळणारी सीईओची पोझिशन आता नचिकेतला मिळते. त्याला आता स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळाल्याने या संधीचं सोनं कसं करता येईल यासाठी तो दिवस रात्र मेहनत करू लागला. जसजसा शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचू लागला तसतशा नचिकेतच्या परदेशी फेऱ्या वाढू लागल्या. कधी कधी तर 2-3 महिन्यांनीच तो घरी परतायचा. कस्तुरीला देखील आता निरनिराळ्या कॉलेजमधून कंपन्यांमधून मार्गदर्शनासाठी बोलावलं जाऊ लागलं. तिच्या इतक्या वर्षांचा अनुभवांचा हजारो तरुणांना फायदा होऊ लागला. एक दिवस तिला तिने ज्या कॉलेजमधून शिक्षण घेतलं होतं ना तिथे बोलावण्यात आलं. ती अगदी उत्साहानं तिथे पोहोचली. आज ती तासभर आधीच तिथे आली. कॉलेजच्या आवारात पाऊल टाकताच तिथल्या अनेक आठवणी तिच्या मनात झरझर पाझरू लागल्या. तिथल्या मैत्रिणींच्या घोळक्यात ती स्वतःला शोधू लागली. कॉरिडॉर मधून फिरता फिरता तिने सहजच खिडकीतून एका वर्गात डोकावलं. कोणीतरी ओळखीचा चेहरा तिच्या नजरेस पडल्याचा भास झाला. खात्री करण्यासाठी ती त्या वर्गात शिरली. तेव्हा एक व्यक्ती पाठमोरी उभी राहून काहीतरी बोलत असते. व्हॉट इज इन द नेम दॅट विच वी कॉल अ रोज बाय एनी अदर. अरे थांबा थांबा जरा, यात नेम नंतर पॉज पाहिजे, नंतर टोनही चेंज व्हायला हवा ना. तुम्ही नुसतं शब्द उच्चारल्यासारखं डायलॉग बोलू नका. फीलिंग्स फीलिंग्स हवे आहेत. आपण दी ग्रेट शेक्सपियरचं रोमिओ जुलियट बसवतोय. त्यांच्या प्रेमाची ताकद या शब्दांमधून व्यक्त व्हायला हवी, तरच आपण पुढल्या फेरीत जाऊ शकू. तो आवाज तिला ओळखीचा वाटला म्हणून ती आणखी जवळ गेली. इतक्यात मागे वळलेल्या अगस्त्याला पाहून तिला आश्चर्याचा धक्का बसला. त्याच्या नजरेच्या एका कटाक्षानं तिनं बंद करून ठेवलेल्या मनाच्या कप्प्यावर जुन्या आठवणींनी हलकीशी दस्तक दिली. काळजात अनेक तरंग उठले. ओठावर हसू आणि डोळ्यात अनाहत भावनांची ओलसर छटा पसरली. काही क्षण

अगस्त्याची ही तीच अवस्था होती. पण दुसऱ्या क्षणी चटकन तो स्वतःला सावरत कस्तुरीसोबत वर्गाबाहेर आला. ते दोघं कॅन्टीनमध्ये गेले. अगस्त्याने कस्तुरीला जशी आवडते ना तशी स्ट्रॉंग कॉफी आणली. त्यांना एकमेकांशी खूप काही बोलायचं होतं, पण कस्तुरीला तिच्या सेशनसाठी उशीर होत असल्यानं तिनं नाईलाजानं त्याचा निरोप घेतला. सेशन संपताच कस्तुरी घरी आली. तिनं लगबगीनं कपाटातून एक जुनी फाईल बाहेर काढली. कॉलेजच्या सगळ्या सर्टिफिकेटमधून एक फोटो काढून तो ती उराशी धरून मनसोक्त रडू लागली. तो फोटो म्हणजे तिच्याकडे असणारी अगस्त्याची शेवटची आठवण. कॉलेजमध्ये असताना त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. त्यांना एकमेकांशी लग्नही करायचं होतं. पण तिच्या वडिलांना मात्र अगस्त्य अजिबात पसंत नव्हता. अगस्त्य त्रिपाठी, एका परराज्यातला मुलगा, तो आपल्या मुलीला कसं काय सुखी ठेवणार अशी त्यांना शंका वाटायची. पण हा, त्यांना हेही पक्क ठाऊक होतं की कस्तुरीचं आपल्यावर नितांत प्रेम आहे. ती आपल्या शब्दाबाहेर कधीही जाणार नाही. मग नचिकेत सारखा उच्च शिक्षित, कस्तुरीला अनुरूप असणारा मुलगा पाहून त्यांनी तिचं लग्न लावून दिलं. कस्तुरीने देखील वडिलांना दिलेला शब्द निकषाने पाळला. काळाच्या ओघात ती अगस्त्याला पार विसरून गेली. पण आता आज इतक्या वर्षांनी त्याला पाहून मनाच्या गाभाऱ्यात खोल रुतून बसलेल्या आठवणींनी तिनं पुन्हा एकदा वेढलं. खरं तर तिने ठरवलं होतं की अगस्त्याला पुन्हा कधीही भेटायचं नाही. पण दुसऱ्याच दिवशी त्याचा फोन आल्यावर तिचा आत्मसंयम ढळला. किनाऱ्यानं साथ घालताच लाटा जशा उचळत त्याच्यापर्यंत पोहोचतात ना, तशाच काही ओढीनं कस्तुरी त्याला भेटायला निघाली. जवळच्या एका कॉफी शॉप मध्ये ते भेटले. दोघांची एकमेकांना पुन्हा नव्याने ओळख झाली. आणि मग काय, भूतकाळातलं प्रेम, वर्तमान काळातली मैत्री, भविष्यातल्या त्या अस्पष्ट नात्याकडे उगाच एक दिशाहीन आस लावून पाहत होत. कस्तुरीप्रमाणेच अगस्त्यही आपल्या सुखी संसारात शिरावलेला होता. पण तरीही त्यांना एकमेकांबद्दल

एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते, सायंकाळचे 5 वाजतायत. थोड्याच वेळात ऐकूया ठळक मराठी बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: नमस्कार, मी रश्मी पाटकर। ऐकूयात काही ठळक घडामोडी। रिझर्व्ह बँकेच्या पत आणि वित्त धोरण द्वैमासिक आढाव्यात व्याजदर जैसे थे ठेवण्यात आले आहेत। जीडीपी वाढीचा दर 6.7% राहण्याचा अंदाज असून चलन फुगवट्याचा दर 5% रोखण्याचं उद्दिष्ट निर्धारित केलं आहे। 10 आणि 20 रुपये मूल्याच्या प्लास्टिक नोटा पुढच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला चलनात येण्याची शक्यता असल्याचं बँकेनं म्हटलं आहे। लोकसभेत आज बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 गदारोळातच मंजूर झालं। बँकेच्या नोंदींच्या वह्यांशी संबंधित पुराव्यांबाबत कायदा करणं आणि त्याला आधुनिक डिजिटल बँकिंग पद्धतींशी सुसंगत करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे। लोकसभेत गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं। BHMS डॉक्टर्सना ॲलोपॅथिक औषधं लिहून द्यायला मान्यता देण्याच्या विरोधात आणि इतर मागण्यांसाठी मार्ड या राज्यातल्या निवासी डॉक्टरांच्या संघटनेनं आंदोलन तीव्र केलं आहे। डॉक्टरांनी अपघात आणि आपत्कालीन सेवा वगळता इतर विभागातलं काम बंद ठेवलं आहे। सरकारनं चर्चेसाठी पुढाकार घेतला नाही तर 24 तासांनंतर आपत्कालीन सेवा देखील बंद करण्याचा इशारा मार्डनं दिला आहे। इथेनॉल मिश्रित E20 इंधन धोरणाशी संबंधित केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबाबत प्रसारित झालेले समाज माध्यमांवरचे आक्षेपार्ह मजकूर तातडीनं हटवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत। इथेनॉल मिश्रित इंधन वापरात गडकरी यांचा आर्थिक फायदा असल्याचा दावा करणारे मजकूर समाज माध्यमावर प्रसारित झाले होते। याविरोधात गडकरी यांनी मेटा आणि गुगल विरुद्ध 11 कोटी रुपयांचा बदनामीचा दिवाणी दावा दाखल केला होता। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे। FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर।
2: चटपटी चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी।
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।
4: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस।
5: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत। आमचा पत्ता:
4: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती।
5: आजच संपर्क करा।

0: करता ट्यून करा 101.5 मेगाहर्ट्ज वर अमरावतीचं आकाशवाणी केंद्र।
1: संगीत असो वा शिक्षण, संस्कृती असो वा भाषा, अमरावती आकाशवाणी संगे देऊ जीवनाला नवी दिशा। दूर दूर डोंगरात गर्द हिरव्या रानात गाते मांगल्याची गाणी आकाशवाणी, अमरावती आकाशवाणी। गाव असो वा शहर नवे, सूर जुळविते नव्या जुन्यांचे, विसरून सारे भेद दुरावे। मना मनातील वाणी, जना जनातील वाणी, आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्ज वर ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र।

मंद्र मध्य तार सप्तकाची नव्या जुन्याच्या संगमाची माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची। श्रोतेहो ऐकत रहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्ज वर अमरावती आकाशवाणी केंद्र। आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। श्रोते हो, सायंकाळचे 5:05 झाली आहेत। आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत।

हकीकत मुझे तुमसे मोहब्बत है, मगर मैं कह नहीं सकता।

0: प्यार की दरकार है, फुर्सत के लम्हात की।
1: चला

0: वर प्रसिद्ध झाले होते. या विरोधात गडकरी यांनी मेटा आणि गुगल विरुद्ध 11 कोटी रुपयांचा बदनामीचा दिवाणी दावा दाखल केला होता. या प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. समाज माध्यमावरचे हे मजकूर अत्यंत अपमानास्पद आणि निंदनीय असल्याचं निरीक्षणही न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांनी नोंदवलं. मात्र न्यायालयाचा हा आदेश समाज माध्यमांवरच्या वाजवी टीकेला लागू होणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलंय. दरम्यान इथेनॉल मिश्रण कार्यक्रम आणि E20 धोरण हे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयामार्फत राबवलं जात असून हे माझ्यातर्फे वैयक्तिकरित्या राबवलं जात नसल्याचं गडकरींनी स्पष्ट केलं. BHMS डॉक्टरांना ऍलोपॅथिक औषधं लिहून देण्यास मान्यता देण्याला विरोध आणि इतर मागण्यांसाठी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेनं राज्यभरात पुकारलेलं आंदोलन अधिक तीव्र केलं आहे. डॉक्टरांनी आपत्कालीन सेवा वगळता इतर विभागातलं काम बंद ठेवलंय. न्यायालयाचा अंतिम निर्णय होईपर्यंत BHMS CCMP नोंदणी प्रक्रिया तात्काळ स्थगित करावी अशी मागणी मार्ड संघटनेनं केली आहे. या नोंदणीबाबत सरकार आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर देखील कोणतंही समाधानकारक आश्वासन मिळालं नसल्याचं संघटनेनं स्पष्ट केलंय. दरम्यान आज गोंदिया इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इथं इंडियन मेडिकल असोसिएशनच्या 227 डॉक्टरांनी या संपाला पाठिंबा दिला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीनं कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती पेन्शन आणि अन्य मागण्यांबाबत आझाद मैदान मुंबई इथं 3 ऑगस्ट पासून सुरू असलेल्या आंदोलनाला यश आलं असून राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी पत्राद्वारे त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहे. या प्राधिकरणातील अधिकारी कर्मचारी यांचे भत्ते वेतन आणि निवृत्ती वेतन राज्य शासनातर्फेच केले जातील. तसेच या प्राधिकरणात कार्यरत वित्त विभागातील काही अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीवरील नियुक्ती सुद्धा रद्द करण्यात आल्याचं या पत्रात सांगण्यात आलं आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आजही संसदेच्या कामकाजात वारंवार अडथळे आले. विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलीस कारवाई झाल्यासंदर्भात गृहमंत्री अमित शहा यांनी सभागृहात निवेदन द्यावं अशी मागणी करणाऱ्या घोषणा विरोधी पक्ष सदस्यांनी दिल्या. गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज आधी 2 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब झालं. दरम्यान या गदारोळातच लोकसभेत बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 मंजूर झालं. बँकेच्या नोंदींच्या वह्यांशी संबंधित पुराव्यांबाबत कायदा करणं आणि त्याला आधुनिक डिजिटल बँकिंग पद्धतीशी सुसंगत करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. विरोधकांच्या गदारोळामुळे चर्चेविना विधेयक मंजूर झालं. राज्यसभेत सुरुवातीच्या गदारोळानंतर पुन्हा कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या सुधारणा विधेयक 2026 चर्चेसाठी हाती घेण्यात आलं. मात्र विधेयकावर चर्चा सुरू असताना विरोधी पक्ष सदस्यांनी सभात्याग केला. दरम्यान सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवण्याचं हे विधेयक संसदेनं मंजूर केलं आहे. हे विधेयक लोकसभेनं सोमवारी मंजूर केलं होतं. या विधेयकानुसार सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशांची संख्या कायदा 1956 मध्ये सुधारणा करून भारताचे सरन्यायाधीश वगळता सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या विद्यमान 33 वरून 37 करण्यात आली आहे. राज्यसभेचेही नियमित कामकाज संपल्यावर सभागृह उद्या सकाळपर्यंत तहकूब करण्यात आलं. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रिया SIR दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. आता गृहभेटी 8 ऑगस्ट ऐवजी 17 ऑगस्ट पर्यंत करता येतील. प्रारूप मतदार यादी 17 ऐवजी 24 ऑगस्टला प्रकाशित होईल. त्यावरच्या हरकती 23 सप्टेंबर पर्यंत दाखल करता येतील आणि त्यावरचे आक्षेप दावे 22 ऑक्टोबर पर्यंत निकाली काढले जातील. त्यानंतर 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रकाशित होईल. पूर्वी ही यादी 19 ऑक्टोबरला प्रकाशित होणार होती. ऑनलाईन ग्रॉसरी प्लॅटफॉर्म ब्लिंकिटच्या माध्यमातून ग्राहकांना विकल्या जाणाऱ्या ब्राऊन ब्रेडच्या गुणवत्तेबाबत अन्न आणि औषध प्रशासन FDA अत्यंत धडक कारवाई केली आहे. प्रयोगशाळेच्या तपासणीत अजित ब्रँड या ब्राऊन ब्रेडमध्ये तब्बल 90% मैद्याचं प्रमाण असल्याचं निष्पन्न झालंय. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या नियमानुसार ब्राऊन ब्रेडमध्ये गव्हाच्या पिठाचं निश्चित प्रमाण असणं अनिवार्य आहे. या प्रकरणी अमरावतीतील ब्लिंकिटची 2 केंद्र आणि नागपूर इथली अजित बेकरी विरुद्ध अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत न्यायालयीन कारवाई सुरू करण्यात आली असल्याची माहिती हिंदुस्थान समाचार या वृत्तसंस्थेनं दिली आहे. आहे. केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम मंत्रालयातर्फे अकोल्यात उद्यापासून 2 दिवसीय विक्रेता विकास कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. या कार्यक्रमाचं उद्घाटन उद्या सकाळी 11 वाजता

0: दिवसा हॉटेल व्हीएस इम्पेरियल इथं होणार आहे. या कार्यक्रमात शासकीय खरेदी प्रक्रिया, एमएसएमई योजना, आर्थिक सहाय्य, गुणवत्ता प्रमाणन आणि उद्योग विस्ताराबाबत तज्ञांतर्फे मार्गदर्शन केलं जाणार असून विविध शासकीय विभाग आणि सार्वजनिक उपक्रमांच्या अधिकाऱ्यांशी उद्योजकांना थेट संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. आयोजकांनी अकोला जिल्ह्यातील उद्योजक, स्टार्टअप्स आणि व्यावसायिकांना ऑनलाईन नोंदणी करून सहभागी होण्याचं आवाहन केलंय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे नागपुरातील व्हरायटी चौकातील गांधी पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. आंदोलनकर्त्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांनी सुनेत्रा पवार आणि राज्यातील जनतेची जाहीर माफी मागावी अशी मागणी केली. माफी न मागितल्यास राज्यभर आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील कोरची कुरखेडा राष्ट्रीय महामार्गावरील बेडगाव घाटात मालवाहू ट्रकचा ब्रेक निकामी झाल्यानं भीषण अपघात झाला. ट्रकनं समोरून येणाऱ्या एका एसयूव्हीला धडक दिल्यानंतर आणखी एका कारला धडक देत रस्त्याच्या कडेला पलटी घेतली. या अपघातात सुदैवानं कोणतीही जीवित हानी झालेली नाही. हवामान. विदर्भात सध्या पावसानं उघडीप दिली असली तरीही उद्या सर्वत्र तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान नागपूरच्या प्रादेशिक केंद्रानं भंडारा, गोंदिया आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी पुढील एक तासासाठी येलो अलर्ट जारी केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात व्याजदर जैसे थे, कर्जावरच्या व्याजदरात पारदर्शकता आणण्यासाठी नियमात सुधारणा करणार. समाज माध्यमांवर E20 इंधन धोरणाशी संबंधित मजकुरा संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उच्च न्यायालयाचा दिलासा. आक्षेपार्ह आणि अपमानास्पद सोशल मीडिया पोस्ट हटवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवण्याचं विधेयक संसदेनं केलं मंजूर. आणि महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रिया SIR ला दुसऱ्यांदा मुदतवाढ. BLO च्या गृहभेटी 8 ऑगस्ट ऐवजी 17 ऑगस्ट पर्यंत होणार. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: सोनी महिवाल ये था फिल्म का नाम. अनुपमा देशपांडे की आवाज में गीत अभी आपने सुना. आनंद बख्शी ने इसे लिखा और अनु मलिक का संगीत.

आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात व्याजदर जैसे थे, कर्जावरच्या व्याजदरात पारदर्शकता आणण्यासाठी नियमात सुधारणा करणार. समाज माध्यमांवर E20 इंधन धोरणाशी संबंधित मजकुरासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उच्च न्यायालयाचा दिलासा. होमिओपॅथ डॉक्टरांना मान्यता देण्यासंदर्भात आंदोलन तीव्र करण्याचा मार्ड संघटनेचा इशारा. आणि कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ईशाराणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रियांशी वलीशेट्टी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. मजबूत मागणीच्या पाठबळावर जगात सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हे भारताचं स्थान कायम राहिलं असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं. ते आज मुंबईत रिझर्व्ह बँकेच्या पत आणि वित्त धोरण द्वैमासिक आढावा बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलत होते. व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय या बैठकीत झाला, त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहील आणि इतरही दर पूर्वीप्रमाणेच राहतील. गेल्या वेळेच्या तुलनेत आर्थिक वृद्धी दराचा अंदाज 1.5% वाढवून 6.7% केला आहे, तर किरकोळ किमतीवर आधारित महागाई दराचा अंदाज 5.1% 5% केला आहे. कर्जावरच्या व्याजदरांमध्ये पारदर्शकता राहावी यासाठी नियमांमध्ये सुधारणा करण्याचा मानस मल्होत्रा यांनी व्यक्त केला. सहकारी बँकांचे परवाने पुन्हा खुले करण्यासाठी दिशानिर्देशांचा मसुदा रिझर्व्ह बँक जाहीर करणार आहे, तसंच ग्रामीण सहकारी बँकांच्या कर्जांवर लक्ष ठेवण्यासाठीच्या सुधारित नियमावलीचा मसुदाही बँकेकडून प्रसिद्ध केला जाणार आहे. पश्चिम आशियात संघर्ष पुन्हा सुरू होणं चिंताजनक असल्याचं मल्होत्रा म्हणाले. जागतिक पुरवठा साखळीत अडथळे निर्माण होत असून बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यातच अमेरिकेनं पुन्हा अतिरिक्त आयात शुल्क लादण्यानं परिस्थिती बिकट झाल्याचं त्यांनी सांगितलं. एल निनोचं सावट, भूराजकीय संघर्ष यामुळे खाद्यपदार्थ, इंधन आणि इतर वस्तूंच्या किमती वाढून पुन्हा महागाईचा धोका असल्याचा इशाराही रिझर्व्ह बँकेनं दिला आहे. 10 आणि 20 रुपये मूल्याच्या प्लास्टिक नोटा पुढच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला चलनात येण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी व्यक्त केली आहे. या नोटांच्या चाचणीसाठी रिझर्व्ह बँकेने तयारी सुरू केली असल्याचं त्यांनी सांगितलं. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आजही संसदेच्या कामकाजात वारंवार अडथळे आले. आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलीस कारवाई झाल्यासंदर्भात गृहमंत्री अमित शहा यांनी सभागृहात निवेदन द्यावं अशी मागणी करणाऱ्या घोषणा विरोधी पक्ष सदस्यांनी दिल्या. गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज आधी 2 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब झालं. दरम्यान या गदारोळातच लोकसभेमध्ये बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 मंजूर झालं. बँकेच्या नोंदीच्या वह्यांशी संबंधित पुराव्यांबाबत कायदा करणं आणि त्याला आधुनिक डिजिटल बँकिंग पद्धतींशी सुसंगत करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. विरोधकांच्या गदारोळामुळे चर्चेविना विधेयक मंजूर झालं. राज्यसभेत कामकाजही 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी शून्य प्रहराची घोषणा केली. या दरम्यान विरोधकांनी गदारोळ सुरू केल्यामुळे अध्यक्षांनी कामकाज आधी 12 आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. पुन्हा कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या सुधारणा विधेयक 2026 चर्चेसाठी हाती घेण्यात आलं. मात्र विधेयकावर चर्चा सुरू असताना विरोधी पक्ष सदस्यांनी सभात्याग केला, त्यानंतर हे विधेयक मंजूर झालं. इथेनॉल मिश्रित E20 इंधन धोरणाशी संबंधित केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबाबत प्रसारित झालेला समाज माध्यमांवरचा आक्षेपार्ह मजकूर तातडीनं हटवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. इथेनॉल मिश्रित इंधन वापरात गडकरी यांचा आर्थिक फायदा असल्याचा दावा करणारे मजकूर समाज माध्यमावर प्रसारित झाले होते. याविरोधात गडकरी यांनी मेटा आणि गुगल विरुद्ध 11 कोटी रुपयांचा बदनामीचा दिवाणी दावा दाखल केला होता. या प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. समाज माध्यमावरचा हा मजकूर अत्यंत अपमानास्पद आणि निंदनीय असल्याचं निरीक्षणही न्यायालयानं नोंदवलं. मात्र हा आदेश समाज माध्यमांवरच्या वाजवी टीकेला लागू होणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातल्या SIR अर्थात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. आता गृहभेटी 8 ऑगस्ट ऐवजी 17

ऑगस्ट पर्यंत करता येतील. प्रारूप मतदार यादी 17 ऐवजी 24 ऑगस्टला प्रकाशित होईल. त्यावरच्या हरकती 23 सप्टेंबर पर्यंत दाखल करता येतील आणि ते दावे 22 ऑक्टोबर पर्यंत निकाली काढले जातील. त्यानंतर 19 ऑक्टोबर ऐवजी 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रकाशित होईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बीएचएमएस डॉक्टर्सना ॲलोपॅथिक औषधं लिहून द्यायला मान्यता देण्याच्या विरोधात आणि इतर मागण्यांसाठी मार्ड या राज्यातल्या निवासी डॉक्टरांच्या संघटनेनं अपघात आणि आपत्कालीन सेवा वगळता इतर विभागातलं काम बंद ठेवलं आहे. सरकारनं चर्चेसाठी पुढाकार घेतला नाही तर 24 तासांनंतर आपत्कालीन सेवा देखील बंद करण्याचा इशारा सेंट्रल मार्डचे अध्यक्ष अथर्व शिंदे यांनी दिला आहे. न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत बीएचएमएस सीसीएमपी नोंदणी प्रक्रिया तात्काळ स्थगित करावी अशी मागणी मार्ड संघटनेनं केली आहे. या नोंदणीबाबत सरकार आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर देखील कोणतंही समाधानकारक आश्वासन मिळालं नसल्याचं संघटनेनं म्हटलं आहे. दक्षिण कोरियात आसान इथं सुरू असलेल्या कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ईशाराणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रियांशी वलीशेट्टी यांनी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीत ईशाराणी बरुआनं दक्षिण कोरियाच्या ली सो हिचा 18-21, 21-15, 7-21 असा पराभव केला तर तन्वीनं चीनच्या आन ची युआन हिच्यावर 21-16, 21-15 अशी मात केली. श्रियांशीनं चिनी तैपेईच्या यू पो पाई हिचा 21-15, 21-14 असा सरळ गेममध्ये पराभव केला. शिक्षण महर्षी डॉक्टर डी वाय पाटील यांच्यावर आज कोल्हापूर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पाटील यांचं वयाच्या 91व्या वर्षी वार्धक्यानं निधन झालं होतं. तत्पूर्वी पाटील यांचं पार्थिव कोल्हापुरातल्या त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कर्नाटकचे मुख्यमंत्री डी के शिवकुमार, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह देशभरातले दिग्गज नेते, कलाकार आणि विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊन आदरांजली वाहिली. शिवसेनेचं नाव आणि पक्षचिन्ह यासाठी 2 गटातल्या वादावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी सुरू झाली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर आज उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. गतिमान भूसंपादन करून राज्यात औद्योगिक विकासाला चालना द्यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. एमआयडीसी अंतर्गत विविध प्रकल्पांच्या भूसंपादनासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीत औद्योगिक भूखंड वाटप, अविकसित भूखंडांचं पुनर्विकसन, भूखंड वाटपातल्या धोरणात्मक सुधारणा, भूखंडांचे तर्कसंगतीकरण तसंच औद्योगिक प्रकल्पांसाठी जमीन संपादनाच्या कामांचा आढावा घेण्यात आला. राज्यातल्या सार्वजनिक प्रकल्पांसाठी खासगी वाटाघाटींद्वारे जमीन देणाऱ्या जमीन मालकांना आणि त्यांच्या वारसांना प्रकल्पग्रस्त म्हणून प्रमाणपत्र मिळणार आहे. भूसंपादन कायद्याअंतर्गत प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या जमीन मालकांना विविध सवलती आणि लाभ मिळत होते. मात्र खासगी वाटाघाटींद्वारे सार्वजनिक प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्यांना प्रकल्पग्रस्त म्हणून मान्यता मिळत नव्हती. त्यासंदर्भात गेल्या 20 जुलैला प्रकल्पग्रस्तांच्या विविध संघटनांची बैठक मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांच्या दालनात झाली. त्यानंतर सरकारनं हा निर्णय घेतला असून त्याबाबतचा शासन निर्णय आज जारी झाला. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात व्याजदर जैसे थे. कर्जावरच्या व्याजदरात पारदर्शकता आणण्यासाठी नियमात सुधारणा करणार. समाज माध्यमांवर E20 इंधन धोरणाशी संबंधित मजकुरासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उच्च न्यायालयाचा दिलासा. होमिओपॅथ डॉक्टरांना मान्यता

करण्यासंदर्भात आंदोलन तीव्र करण्याचा मार्ड संघटनेचा इशारा आणि कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या इशाराणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रियांशी वलीशेट्टी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

शेतकरी बंधूंनो नमस्कार. सादर करत आहोत कार्यक्रम माझा आवार माझा शिवार. सादर करते आहेत विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती आहे. माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात मी विद्या तावडे तुमचं स्वागत करते. आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक 14 श्रावण शके 1948 अर्थात 5 ऑगस्ट 2026. मंडळी, निरोगी जीवनासाठी सुरक्षित पौष्टिक अन्नाबरोबरच संतुलित आहार घेणं महत्वाचं आहे. सेंद्रिय शेतीच्या प्रसारामुळे रसायनमुक्त आहार आपल्याला मिळू शकेल आणि यावर उपाय म्हणून रासायनिक खतं आणि कीटकनाशकांचा अतिवापर टाळून विषमुक्त अन्न उत्पादनावर भर देणं गरजेचं आहे.

0: कवी नादो महानोर यांचं हे गीत गायलं होतं वैशाली सामंत यांनी आणि संगीतकार होते हर्षित अभिराज. मंडळी, नैसर्गिक शेती ही केवळ एक शेती पद्धती नसून शाश्वत शेतीकडे नेणारा हा मार्ग आहे. सध्या आपण हवामान बदलाच्या संकटाला सामोरे जातोय, त्याचबरोबर वाढता उत्पादन खर्च, जमिनीची घटती सुपीकता आणि शेतीत रसायनांचा अतिवापर यामुळे होणारे दुष्परिणाम कमी करण्यासाठी नैसर्गिक शेतीची गरज निर्माण झाली आहे. या नैसर्गिक शेतीत ज्या जैविक निविष्ठांचा वापर केला जातो त्याविषयीच आज आपण जाणून घेणार आहोत. तेव्हा ऐकूया नैसर्गिक शेतीमध्ये जैविक निविष्ठांचा वापर याविषयी कृषी महाविद्यालय दापोली येथील मृदशास्त्र आणि कृषी रसायन विभागाच्या डॉक्टर प्रफुल्ल अहिरे यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, आज आपण नैसर्गिक शेतीमध्ये जैविक निविष्ठांचा वापर याविषयी माहिती करून घेणार आहोत आणि ही माहिती देण्यासाठी आपल्या इथे जे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आहे या विद्यापीठातील मृदशास्त्र आणि कृषी रसायनशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर प्रफुल्ल अहिरे सर आलेले आहेत आणि त्यांच्याकडून याविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. नमस्कार सर.
2: नमस्कार
1: सर. नैसर्गिक शेती म्हणजे नेमकं काय?
2: नैसर्गिक शेती ही एक शाश्वत शेती पद्धती आहे. या पद्धतीत शेती निविष्ठा नैसर्गिक पदार्थांपासून बनवल्या जातात. शेतीच्या आसपास असणाऱ्या नैसर्गिक संसाधनांचा वापर करून शेती केली जाते. नैसर्गिक शेती ही अधिक प्रमाणात स्थानिक अनुकूल व पर्यावरण आधारित शेतीकडे जाण्याचा चांगलाच मार्ग आहे. त्याचप्रमाणे ही एक रसायनमुक्त शेती प्रणाली सुद्धा आहे. देशी गाय या शेतीचा पाया आहे. नैसर्गिक शेतीमध्ये लागणाऱ्या जास्तीत जास्त निविष्ठा या स्थानिक पातळीवर बनवून वापरल्या जातात आणि त्यामुळे शेती उत्पादनावरील होणाऱ्या खर्चात बचत होते. ही शेती सहजीवन पद्धतीची असते. त्यामध्ये विशेषतः आंतरपिकांची लागवड मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे शेतकऱ्यांना भरपूर नफा प्राप्त होतो. आंतरपिकांमुळे मुख्य पिकांची उत्पादन क्षमता वाढते आणि एकंदरीतच या शेतीमध्ये जैवविविधता संवर्धन केली जाते. जमिनी सुदृढ केल्या जातात, त्यामुळे पोषक अन्न निर्माण होते व आरोग्यही सुधारण्यास मदत होते. एकंदरीत रासायनिक खते, रासायनिक कीटकनाशके, तणनाशके न वापरता ही शेती केली जाते.
1: म्हणजे ही शेती पर्यावरण पूरक शेती आहे असं आपण म्हणू शकतो.
2: निश्चितच.
1: सर, आता या शेतीचं नेमकं महत्व आम्हाला सांगा.
2: आपल्याला माहितीच आहे की भारत हा आपला कृषी प्रधान देश आहे. देशातील 70% जनता शेतीवर व शेतीपूरक जोडधंद्यावर अवलंबून आहे. सध्या आपल्या देशामध्ये रासायनिक शेती, सेंद्रिय शेती आणि एकात्मिक शेती या शेती पद्धती मोठ्या प्रमाणात प्रचलित आहेत. परंतु सद्यस्थिती पाहता दिवसेंदिवस रासायनिक शेतीचे प्रमाण खूपच वाढत आहे. या शेती पद्धती जास्त खर्चिक आहेत, तसेच त्या पर्यावरणावर परिणाम करणाऱ्या आहेत. या उलट नैसर्गिक शेती ही पर्यावरण पूरक शेती पद्धती.

0: आपल्याला माहितीच आहे की हरित क्रांतीच्या तंत्रज्ञानाने शेती उत्पादनात प्रचंड वाढ झाली, मात्र त्याचे विपरीत परिणाम मानवाचे आरोग्य व पर्यावरणावर जाणवत आहेत. सध्या रासायनिक खते, कीटकनाशके, तणनाशके व बुरशीनाशके यांचा असंतुलित वापर शेतकरी मोठ्या प्रमाणावर करताना आढळून येतात. त्यामुळे मातीचे आरोग्य आणि सुपीकता दिवसेंदिवस धोक्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे. रासायनिक पद्धतीने पर्यावरण, पाणी आणि निर्माण होणारे अन्न दूषित होत आहे आणि सध्या जगभर रासायनिक अवशेष मुक्त अन्नाची मागणी फार मोठ्या प्रमाणावर वाढत आहे आणि म्हणूनच नैसर्गिक शेतीकडे वळणे फार महत्वाचे आहे.
1: नक्कीच. आता या शेतीची मुख्य उद्दिष्ट कोणती आहेत आणि त्याचे नेमके फायदे काय आहेत?
0: बरोबर. एक म्हणजे नैसर्गिक वनस्पती आणि प्राणी यांचे जतन करणे. जमीन, पाणी, प्रकाश, हवा या नैसर्गिक संसाधनांचा कार्यक्रम वापर करणे. शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था सुधारणे. मातीतील पाणी व सूक्ष्म जंतूंना प्रोत्साहन देणे. मातीची सुपीकता व उत्पादन क्षमता वाढवणे. मातीचे जैविक जीवन पुनर्संचयित करणे. पिकाच्या उत्पादनावरील खर्च कमी करणे. पशुधनाच्या स्थानिक जातींचे संवर्धन करणे. स्थानिक व नैसर्गिक निविष्ठांचा वापर करणे. देशी गाई, स्थानिक पद्धती व बी बियाण्यांचे संवर्धन करणे. सिंचनासाठी लागणाऱ्या पाण्याची बचत करणे आणि बदलत्या हवामानाला तग धरून राहणारी शेती करणे.
1: नाही, खरोखरच याचे खूप सारे फायदे आहेत.
0: नक्कीच.
1: आणि ते आपल्या दृष्टीने अतिशय महत्वाचे.
0: फार महत्वाचे, अगदी फार महत्वाचे.
1: सर, सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेती या दोन्हींमध्ये नेमका काय फरक आहे?
0: अगदी बरोबर. कारण आता जनरली काय झालंय, सर्वसाधारणपणे बऱ्याचशा पद्धती आपल्या इथे निघालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा शेतकरी बंधूंना हे माहिती नाही की नैसर्गिक शेती आणि सेंद्रिय शेती काय. कारण रासायनिक शेतीकडे आज बरेचसे शेतकरी वळलेले आहेत.
1: बरोबर.
0: त्यामुळे त्यांना तो महत्व आणि ती उद्दिष्ट कळली गेली पाहिजेत. आणि सेंद्रिय शेती काय आणि नैसर्गिक शेती काय, तर हा एक महत्वाचा मुद्दा आहे. सध्या सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेती या दोन्ही पद्धती खूप प्रचलित होत आहेत. या दोन्ही पद्धती रसायन मुक्त प्रणाली आहेत, म्हणजे रासायनिक खतांचा वापर न करता शेती केली जाते. सेंद्रिय शेतीमध्ये काही सेंद्रिय निविष्ठा बाहेरून आणून वापरण्यास मान्यता आहे. बाजारामध्ये सेंद्रिय खते, संजीवक, सेंद्रिय कीटकनाशके उपलब्ध असतात, ती शेतकरी खरेदी करून शेती करतात. सेंद्रिय शेतीच्या प्रमाणीकरणाची मानांकने देखील निश्चित केलेली आहेत. शेतीचे प्रमाणीकरण करणे शक्य व्हावे यासाठी PGS म्हणजे सहभाग हमी प्रणाली आणि NPOP म्हणजे सेंद्रिय उत्पादनासाठी राष्ट्रीय कार्यक्रम या दोन्ही पद्धती मान्य करण्यात आलेल्या आहेत.
1: बरोबर.
0: नैसर्गिक शेतीमध्ये विचार केला तर शेताबाहेरील निविष्ठा वापरणे अपेक्षित नाही. नैसर्गिक शेतीमध्ये देशी गायींचे शेण, गोमूत्र यांच्यापासून बनवलेले जीवामृत, बीजामृत, घनजीवामृत, जैविक आच्छादन, बहुपीक प्रणाली आणि शेतावरच बनवलेले वनस्पतीजन्य अर्क हे शेतीसाठी मुख्य घटक मानले जातात आणि त्यामुळे नैसर्गिक शेतीमध्ये बाहेरच्या निविष्ठांचा वापर केला जात नाही.
1: हा फरक दोन
0: सेंद्रिय शेतीमध्ये आणि नैसर्गिक
1: शेतीमध्ये. नैसर्गिक शेतीमध्ये खरोखरच जे निसर्गातनं उपलब्ध होतं त्याचा वापर केलेला आहे.
0: जे शेतामध्ये आपल्या उपलब्ध आहे
1: त्याचा
0: वापर आपण करून शेती करायची.
1: या नैसर्गिक शेतीमध्ये कोणत्या निविष्ठा वापरल्या जातात? आता आपण गोमूत्र, शेण सांगितलं, या व्यतिरिक्त अजून काय काय वापरलं जातं?
0: बरोबर. नैसर्गिक शेतीमध्ये देशी गाईचे शेण, गोमूत्र, बीजामृत, जीवामृत, घनजीवामृत, दशपर्णी अर्क, अग्निअस्त्र, निमास्त्र, ब्रह्मास्त्र, सप्त धान्यांकुर अर्क, ताक अशा विविध प्रकारच्या निविष्ठा वापरल्या जातात. या सर्व निविष्ठा शेतकरी आपल्या घरच्या घरी किंवा शेतावर सहजरित्या बनवून वापरू शकतात.
1: बरोबर.
0: या निविष्ठा बनवण्याच्या पद्धती फार सोप्या आहेत. शेतकऱ्यांनी स्वतः निविष्ठा बनवल्यामुळे उत्पादन खर्चात फार मोठी बचत होते. देशी गाईचे शेण व गोमूत्रापासून बनवलेले जीवामृत फारच उपयुक्त आहे, हे आपल्या सर्वांना माहितीच असेलच.
1: हो सर, तुम्ही बोलताना सारखा तुमचा उल्लेख येतोय की देशी गाईचं नैसर्गिक शेतीमध्ये सगळ्यात वापर केला जातो, तर तिचं नेमकं महत्व काय आहे?
0: अगदी, फार महत्वाचं आहे. आता बघा, पूर्वी पारंपरिक पद्धतीने आपल्याकडे शेती व्हायच्या आणि त्यावेळेला प्रत्येक घरामध्ये गाई गुरं असायची आणि ती गाई गुरांचे उपलब्ध शेण,
1: गोमूत्र
0: इत्यादीचा वापर करून शेती केली जायची. आजकाल जर बघितलं तर सगळी युवा पिढी ही सगळी शिक्षण, उच्च शिक्षण प्राप्त झाल्यामुळे नोकरी निमित्त
1: बाहेर
0: गावी परगावी जातात. आता मला सांगा की

0: पूर्वीचे जे शेतकरी किंवा त्यांचे जे आई वडील आहेत हे आता वयाच्या कितपत वर्षापर्यंत शेती करत बसणार आहे, त्यामुळे इकडच्या शेती आता ओसाड पडलेल्या आहेत. तर त्यामुळे या शेतीमध्ये जर केलं गेलं आणि आधुनिक पद्धतीने केलं गेलं आणि विशेषतः मी असं म्हणेन की सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेती पद्धती जर आपण वापरल्या गेल्या तर निश्चितच आपण त्याच्यामध्ये चांगला फायदा घेऊ शकतो. आता नैसर्गिक शेतीमध्ये गायीचं महत्व फार मोठे आहे. तसं पाहाल तर शेतकऱ्यांकडे कमीत कमी एक तरी देशी गाय असणे आवश्यक आहे. त्याशिवाय नैसर्गिक शेती शक्य होणार नाही. किमान 5 एकर क्षेत्रामागे एक देशी गाय असावी. नैसर्गिक शेतीमध्ये देशी गायीचे शेण व गोमूत्र वापरले जाते. देशी गायीच्या शेणामध्ये असंख्य उपयुक्त सूक्ष्म जीवाणू असतात. कोकण कपिला, गीर, सहिवाल, रेड सिंधी, कॉन्क्रेच, डांगी हे आपल्या देशातील प्रसिद्ध गोवंश आहेत. यांचे संवर्धन करणे ही फार मोठी गरज आहे. या गायीच्या संवर्धनामुळे जमिनीचे व मानवाचे आरोग्य तंदुरुस्त राहील व पिके सुद्धा जोमाने वाढतील.
1: बरोबर. नैसर्गिक शेतीमध्ये गाईला खूप महत्व आहे, देशी गाईला.
0: देशी गाईला
1: तसंच नैसर्गिक शेतीमध्ये देशी गांडुळांचं पण काही महत्व आहे का?
0: बरोबर. सध्या आजकाल सेंद्रिय शेती म्हटलं की गांडूळ खत ज्याला आपण व्हर्मी कंपोस्ट म्हणतो याचा वापर सुद्धा आजकाल जास्त प्रमाणात केला जातो. पण निसर्गाने किंवा निसर्गाच्या उपलब्धतेनुसार प्रत्येकाच्या जमिनीमध्ये शेतकऱ्याच्या जमिनीमध्ये देशी गांडूळ हे तयारच आहेत, असतातच. आता काय, खर तर गांडूळ हा शेतकऱ्याचा आपण म्हणतो की मित्र आहे. देशी गांडूळ जमिनीची मोठ्या प्रमाणात मशागत करतो हे पण आपल्याला माहिती आहे. जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी देशी गांडूळाचे काम फार मोठे असते. देशी गांडूळ जमिनीत खोलवर छिद्रे निर्माण करतात, त्यामुळे जमिनीत प्राणवायू मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतो व तो पिकांच्या मुळांना मिळतो. जमीन सुदृढ बनल्यामुळे पिकाची रोग प्रतिकारक शक्ती वाढते आणि साहजिकच उत्पादनात वाढ देखील होते. देशी गांडूळ जमीन भुसभुशीत करतात, त्यामुळे मुळांची वाढ जी आहे ती फार चांगल्या प्रमाणे किंवा जोमाने वाढते. जमिनीत ओलावा टिकून राहतो. ह्युमस निर्मितीचे महान कार्य देशी गांडूळ शेतात करतात. नैसर्गिक शेती तंत्रामुळे देशी गांडूळांचे मोठ्या प्रमाणात संवर्धन होते. देशी गाई प्रमाणेच देशी गांडूळांचे संवर्धन करण्याची खूप मोठी आता गरज आहे.
1: बरोबर आहे. म्हणजे शेतीमध्ये गांडुळांचं महत्व आहे, पण त्याही पेक्षा देशी गांडुळांमुळे आपली जी शेती आहे ती खूपच
0: जमिनीला पोषक असं.
1: बरोबर. सर, नैसर्गिक शेतीमध्ये आच्छादन आणि आंतरपिकांचं महत्व नेमकं काय आहे?
0: नक्कीच. आच्छादनाचे आपल्याला माहिती आहेत मुख्य 3 प्रकार आहेत. त्यामध्ये एक मृदाच्छादन म्हणजेच मातीचे आच्छादन, दुसरे काष्ट आच्छादन म्हणजेच स्ट्रॉ आच्छादन किंवा पिकांचे अवशेष, आणि तिसरे सजीव आच्छादन म्हणजेच लाईव्ह आच्छादन. त्यामध्ये आंतरपिके किंवा मिश्र पिके असतात. आच्छादनामुळे जमिनीचे सूक्ष्म पर्यावरण निर्माण होते, वाफसा स्थिती निर्माण होते. तसेच कुजलेल्या आच्छादनापासून मोकळी झालेली अन्नद्रव्ये पिकांच्या मुळांना उपलब्ध होतात. आच्छादनामुळे जमिनीत ह्युमस तयार होतो जो हवेतील ओलावा खेचून मुळांना उपलब्ध करून देत असतो. आच्छादनामुळे जमिनीची सुपीकता तर वाढतेच, देशी गांडुळांना संरक्षण मिळते व त्यांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होते. सिंचनाच्या पाण्याची बचत होते, बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होऊन 2 पाण्यातील अंतर वाढवता येते. हे महत्वाचे.
1: बरोबर. म्हणजे आच्छादन हे महत्वाचं आहे, त्यामुळे गांडुळांची निर्मिती वाढेल, सिंचनात बचत होईल
0: आणि पाणीची बचत सुद्धा जास्त प्रमाणात होऊन वेळोवेळी ज्या ज्या गरजा आहेत त्या टायमाला आपल्याला पाणी देण्याचा उपयोग पडतो.
1: बरोबर. म्हणजे पाण्यामध्ये सुद्धा बचत होऊन ते योग्य पद्धतीने वापरता येऊ शकेल. जमिनीतील जी वाफसा स्थिती आपण म्हणतो ती नेमकी काय आहे?
0: आता वाफसा स्थिती म्हणजे काय? तर आच्छादनामुळे जमिनीमध्ये चांगल्या प्रकारचा वाफसा निर्माण होतो. जमिनीच्या आतमध्ये 2 माती कणांच्या दरम्यान जी पोकळी तयार असते त्या पोकळीत 50% पाण्याची वाफ व 50% हवा यांचे समिश्रण असणे म्हणजेच वाफसा. कारण कोणत्याही पिकांच्या मुळांना प्राणवायू व पाण्याच्या वाफेची गरज असते आणि ती गरज फक्त वाफसा स्थितीत पूर्ण होते. योग्य वाफसा स्थितीमुळे जमिनीत सूक्ष्म पर्यावरण निर्माण होते व ते पिकांना पोषक असते आणि साहजिकच पिकांची उत्पादन क्षमता त्याच्यामुळे वाढते.
1: बरोबर. सर, आता जमिनीतील जे सेंद्रिय कर्ब आहे ते सध्या आपण बघतोय की घट्ट आहे, तर ते घटण्याची जी मुख्य

0: कारणं आहेत ती कोणती आहेत?
1: हा एक फार महत्वाचा विषय प्रश्न आपण तुम्ही विचारला, कारण सेंद्रिय कर्ब जो आहे, ऑर्गॅनिक कार्बन जो म्हणतो, आज सगळीकडे ओव्हरऑल जरी आपण बघितलं तर फार कमी प्रमाणात आपल्याकडे
0: हो।
1: आणि त्याला हा सेंद्रिय कर्ब का कमी झाला जो पूर्वी होता
0: बरोबर आहे,
1: आणि आज इतका कमी झालेला आहे की त्याच्यामुळे जमिनीचा जो समतोलता आहे
0: हाँ।
1: तो फार सगळा कमी झालेला आहे
0: बरोबर,
1: आणि त्याची कारणं बरीचशी आहेत. म्हणजे आता इथे मी ठराविक सांगतो आपल्याला. आता महत्वाचं आपल्याला माहिती आहे की रासायनिक खतांचा अतिव असंतुलित वापर आहे, पिकांचे औषध जाळणे, पिकांची योग्य फेरपालट न करणे, मशागतींच्या अयोग्य पद्धती, गाई म्हशींचे घटते प्रमाण, शेण खताचा कमी वापर, आणि त्याच्या पलीकडे सुद्धा मी आज जाऊन सांगेन की आजकाल जर बघितलं की आज शहरं एवढी झपाट्याने वाढत आहेत, जिथे तिथे काँक्रीटची घरं ही तयार होत आहेत, आणि ही सगळी घरं बांधणी किंवा हे नवीन घरं जी तयार होत आहेत याच्यासाठी ही जमीन खोदली जाते, खोदकाम केलं जातं जिथे तिथे, आणि ते खोदकाम केल्यामुळे त्याच्यामध्ये जो साठलेला गर्भ आहे हा सगळा निघून जातो. साधं वीट भट्टीचं उदाहरण घ्या. आता जर तुम्ही खेड बीड साईडला गेलात तर वीट

0: शहर एवढी झपाट्याने वाढत आहेत जिथे तिथे काँक्रीटची घरं ही तयार होत आहेत आणि ही सगळी घर बांधणी किंवा हे नवीन घर जी तयार होत आहेत याच्यासाठी ही जमीन खोदली जाते, खोदकाम केलं जातं जिथे तिथे, आणि ते खोदकाम केल्यामुळे त्याच्यामध्ये जो साठलेला गर्भा आहे हा सगळा निघून जातो. साधं वीट भट्टीचं उदाहरण घ्या, आता जर तुम्ही खेड बीड साईडला गेलात तर वीट भट्ट्या नदीच्या किनारे आहेत, एवढ्या वीट भट्ट्या झाल्यात की त्याच्यामुळे जमीन हे सगळ्या नांगरल्या जातात, खणल्या जातात आणि दिवसेंदिवस हे खणकाम जे वाढत आहे त्याच्यामुळे हा गर्भाचं प्रमाण सुद्धा कमी होत आहे. मात्र सद्यस्थितीत सेंद्रिय गर्भाचे प्रमाण साधारणपणे जर आपण ठरवलं तर 0.4% कमी आपल्या इकडच्या जमिनीमध्ये, साधारणपणे 1% जास्त सेंद्रिय गर्भाचे प्रमाण फार आवश्यक आहे आपल्या जमिनीत असलंच पाहिजे.
1: बरोबर.
0: जो आता सध्या 4% आहे.
1: सर मगाशी तुम्ही बोलताना जीवामृत आणि घनामृत याचा वापर नैसर्गिक शेतीमध्ये केला जातो असं म्हणाला, तर हे जे जीवामृत आणि घन जीवामृत आहे ते कसं तयार केलं जातं? कारण तुम्ही म्हणालात ते घरच्या घरी तयार,
0: घरच्या घरी आपण शेतावरतीच शेतकरी आपल्या सहजतेने उपलब्ध करू शकतो किंवा तयार करू शकतो. तर काय त्याच्यासाठी, आता बघा जीवामृत बनवण्याची अत्यंत सोपी पद्धत आहे. घरच्या घरी कसं बनवू शकतात तर बाबा देशी गायीचे ताजे शेण 10 किलो, देशी गायीचे गोमूत्र 5 लिटर, गुळ 1 किलो, कडधान्य पीठ 1 किलो, बांधावरील किंवा जंगलातील 1/2 किलो जी जागा असते म्हणजे कचरा असतो तो 1/2 किलो आणि 200 लिटर पाणी, हे आपल्याला महत्वाचे घटक आहेत. जीवामृत हे असंख्य सूक्ष्म जीवांचे विरजण आहे. कोणत्याही पिकाला प्रति एकरी 200 लिटर या प्रमाणात महिन्यातून एकदा किंवा दोनदा सिंचनाच्या पाण्याद्वारे किंवा जमिनीवर सरळ पद्धतीने देऊ शकतो आपण. जीवामृताची फवारणी करायची असल्यास 20 लिटर पाण्यात 2 लिटर वस्त्रगाळ केलेले जीवामृत मिसळावे आणि मग त्याची फवारणी करावी. आता हे झालं जीवामृतच्या बाबतीत. घन जीवामृत काय, तर चांगले कुजलेले शेण खत उन्हात वाळून घ्यायचे पहिल्यांदा, नंतर त्यातील ढेकळे फोडून घ्यावीत आणि चाळणीने चांगले चाळून घ्यावे. नंतर शेणाने सारवलेल्या जमिनीवर किंवा सिमेंटच्या फरशीवर किंवा ताडपत्रीवर 200 किलो चाळलेले शेणखत पसरावे, त्यावर 20 लिटर जीवामृत आपण शिंपडावे. नंतर फावड्याच्या साह्याने चांगले ते मिसळून घ्यायचे, सावलीत त्याचा उभा ढीग लावावा आणि गोंडपाटाने 48 तास झाकून घ्यावे. 48 तासामध्ये त्याची किण्वन प्रक्रिया जी आहे ती पूर्ण होते. नंतर ते चांगले वाळून पोत्यात भरून ठेवावे आणि गरजेनुसार एकरी 200 किलोच्या प्रमाणात आपण ते शेतामध्ये वापरू शकतो.
1: बरोबर. म्हणजे जीवामृत आणि घन जीवामृत हे अतिशय सोप्या पद्धतीने आपण तयार करू शकतो. आता नैसर्गिक शेतीच्या धर्तीवर केंद्र आणि राज्य सरकारच्या काही योजना आहेत का?
0: हो, बऱ्याचशा योजना आहेत. म्हणजे केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने सुद्धा बऱ्याचशा योजना आपल्या शेतकरी बांधवांसाठी प्रसारित केलेल्या आहेत. आणि त्यातली आता एक बघा, आता केंद्र पुरस्कृत परंपरागत कृषी विकास योजना ज्याला आपण PKVY म्हणतो, दुसरी आहे केंद्र पुरस्कृत परंपरागत कृषी विकास योजना अंतर्गत मोठ्या क्षेत्रातील प्रमाणीकरण म्हणजे PKVY किंवा LSE, तिसरी आहे केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन म्हणजे NMNF आणि चौथी आहे 100% राज्य पुरस्कृत डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन. या योजनेच्या माध्यमातून गाव पातळीवर शेतकरी गट, शेतकरी समूह आणि शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून नैसर्गिक शेतींची अंमलबजावणी चालू केलेली आहे. आता त्यांची उद्दिष्ट काय मिशनची, तर बाबा रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर कमी करणे, जे मी मगाशी सांगत होतो की सेंद्रिय गर्भ आपल्याला वाढवायचा असेल तर काय पाहिजे, तर तेच त्यांनी मिशन ठेवलेले आहेत की रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर कमी करणे, जमिनीतील सेंद्रिय गर्भाचे प्रमाण वाढवणे, जमिनीची सुपीकता व आरोग्य सुधारणे, रसायनमुक्त सकस व पोषणयुक्त शेतमाल उत्पादित करणे, नैसर्गिक व सेंद्रिय शेतमालाची मूल्य साखळी विकसित करणे, शेतकऱ्यांना प्रशिक्षण व प्रोत्साहन देणे, कृषी विज्ञान केंद्र व कृषी विद्यापीठाच्या समन्वयाने नैसर्गिक सेंद्रिय शेती क्षेत्रात वाढ करणे, शेतकरी गटांची स्थापना करणे, त्यांचे समूह तयार करणे, शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करणे, जैविक निविष्ठा संसाधन केंद्र स्थापन करणे, स्थानिक पातळीवर जैविक निविष्ठा उपलब्ध करणे, ह्या सगळे त्यांचे मिशन्स आहेत. आता याच्यामध्ये थोडं अजून एक असं आहे की आता काय आहे की साधारणतः 50 हेक्टर क्षेत्र, तर या 50 हेक्टर क्षेत्रामध्ये जवळजवळ 1/4 शेतकरी यांचा एक गट केला जातो 50 हेक्टर क्षेत्रामध्ये.

0: म्हणजेच काय की साधारण एक एकर जमिनीमागे किंवा एक एकर क्षेत्रामागे एक शेतकरी त्यांनी ते सांभाळायचं आहे आणि त्याला राज्य सरकार किंवा केंद्र सरकारकडनं जी काही मदत लागते ती सगळी त्यांना मदत पुरवली जाते. अर्थसहाय्य म्हणा किंवा बी बियाणं ज्यांना काय त्या काय पाहिजे असेल ना ती त्यांना प्रत्येक शेतकऱ्याला एकरी अशा त्या योजना आहेत.
1: सरकारकडनं नैसर्गिक शेतीसाठी प्रयत्न सुरू आहे,
0: निश्चितच
1: शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेण्याची
0: लाभ घेणं फार गरजेचं आहे आणि काळाची गरज आहे आता.
1: बरोबर सर, आता जाता जाता एकंदरीतच या नैसर्गिक शेतीबद्दल आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल?
0: शेतकरी बंधूंना मी एक सांगेन की नैसर्गिक शेतीला केंद्राने जर राज्य सरकारची मान्यता आहे त्यामुळे त्यांना शक्य आहे अशा शेतकऱ्यांनी निश्चितच नैसर्गिक शेतीची कास धरावी. त्यांनी दर्जेदार अन्न निर्मित होईल व स्वतःचे आरोग्य व इतरांचे आरोग्य, जमिनीचे आरोग्य आणि महत्वाचं म्हणजे पर्यावरण सुधारण्यास देखील मदत होईल. त्यामुळे शेतकरी बंधू आणि भगिनीने निश्चितच सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती याकडे आपलं लक्ष केंद्रित करावं व आपलं शेतीतील उत्पादन वाढवावं.
1: खरंय. तर शेतकरी बंधूंनो, आत्ताच सरांनी नैसर्गिक शेतीविषयी आपल्याला माहिती दिलेली आहे आणि ती कशी आपल्या दृष्टीने फायदेशीर आहे त्यासाठी शासनाच्या कोणकोणत्या योजना आहेत हे देखील सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर या योजनांचा लाभ घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळणं ही आता मला वाटतं काळाची गरज झालेली आहे आणि त्याचा विचार तुम्ही नक्की करा. सर, तुम्ही इथे आलात आणि या नैसर्गिक शेतीविषयी खरोखरच खूप उपयुक्त माहिती आमच्या शेतकरी बांधवांना दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि आमच्या शेतकरी बांधवांच्या वतीने मी आपले आभार मानते. नमस्कार.
0: धन्यवाद.
2: नैसर्गिक शेतीमध्ये जैविक निविष्ठांचा वापर ही डॉक्टर प्रफुल्ल अहिरे यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकली. बरं तर मंडळी, याबरोबरच आजचा माझं आवार माझं शिवार हा कार्यक्रम इथंच संपतोय. तेव्हा मी विद्या तावडे तुमचा निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढल्या कार्यक्रमात. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

कधी शब्दांचे खेळ, कधी अंकांच्या गमती, कधी गाणी म्हणा, कधी शिवणकाम करा, कधी भरतकाम करा, एखादी भाषा शिका. नवीन काही शिकणं किंवा स्वतःला बौद्धिक दृष्ट्या कार्यरत ठेवणं म्हणजे मेंदूला व्यायाम देणं. स्मृतीवर्धन या मालिकेच्या चौथ्या आणि शेवटच्या भागात आपल्या भेटीला येत आहेत अलकनंदा पाध्ये. अवश्य ऐका सोमवारी 10 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍप वर, तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्म वरही. अंध आणि दिव्यांग

0: व्यक्तींनी शारीरिक उणीवांनी निराश न होता स्वावलंबी व्हावं, आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं यासाठी त्यांना कौशल्य प्रशिक्षण दिलं जातं. सोल्डरिंग फिटिंग अतिशय कुशलतेने करत LED टॉर्च दिव्यांच्या माळा बनवून ही मंडळी या वस्तूंची विक्रीही करतात. यासाठी त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या IIG ट्रस्टच्या विश्वस्त अनघा पेंडसे.
1: आमच्या कार्यशाळा पुणे, गडहिंग्लज, नाशिक अशा विविध ठिकाणी लावल्या आणि आतापर्यंत आपण जवळपास 461 दिव्यांग व्यक्तींना शिकवलेलं आहे. आपले 48 विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी आपल्याकडनं प्रशिक्षण घेतलं आणि स्वतःचा व्यवसाय हा उभारलेला आहे.
0: अंधत्वाचा अंधार भेदून इतरांच्या आयुष्यात प्रकाशाच्या ज्योती उमलवणाऱ्या या दोस्तांच्या यशकथा सांगणार आहेत अनघा पेंडसे. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 11 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍपवर तसंच वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही.

0: मंडळी स्टॅच्यू असा खेळ खेळतो बघा आपण. स्टॅच्यू म्हटलं की पुतळा होऊन उभं राहायचं. मजा येते ना हा खेळ खेळताना. मंडळी आपल्या मुंबई शहरात असे असंख्य अगणित पुतळे आहेत. या पुतळ्यांबद्दलची अत्यंत रंजक आणि अनोखी माहिती आपल्या या मालिकेमध्ये ऐकताना तुम्हालाही मजा येणार आहे.
1: ब्रिटिशकालीन अनेक पुतळे जाऊन आज तिथे भारतीयांचे पुतळे उभे आहेत. मात्र हे ब्रिटिशकालीन पुतळे तेव्हा का उभे केले होते, कोणी उभे केले होते आणि कसे उभे केले होते आणि आजची त्यांची अवस्था काय आहे, ते कुठे आहेत, ही सगळी गमतीदार माहिती आपल्याला या मालिकेत ऐकायला मिळणार आहे.
2: अज्ञात मुंबई आपण रोजच ऐकतो 107.1 FM रेनबो वरती सकाळी 7:45 आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर. शिवाय वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR हे मोबाईल ऍप तुमच्या हाताशी आहेच.
3: श्रोते हो, गुरुवार दिनांक 6 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 12 ते 1 या दरम्यान प्रसारित होणाऱ्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर. या मालिके अंतर्गत कबड्डीपटू उज्ज्वला चरडे यांची मुलाखत. यानंतर आपण ऐकू शकाल इंद्रधनू या मालिके अंतर्गत घर ते करिअर याविषयी डॉक्टर राजसी राजूरकर यांची मुलाखत. तर जरूर ऐका दिनांक 6 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 12 ते 1 या दरम्यान प्रसारित होणारा वनिता मंडळ हा कार्यक्रम. निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची.
4: जय जय जय भारती, सेवा करेंगे हम देश की.
5: श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष या निमित्ताने
6: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
5: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण,
6: नौसेना स्वरवंदना.
5: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता, स्थळ रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई.
6: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे.
5: तेव्हा श्रोते हो, या नौदल संगीताच्या स्वरधारात भारताची विजय गाथा अनुभवूया.
6: नौसेना स्वरवंदना.
7: श्रोते हो, ठीक 8:05 आपण ऐकणार आहात मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारं राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
8: आकाशवाणी दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यामध्ये व्याजदर जैसे थे कर्जावरच्या व्याजदरात पारदर्शकता आणण्यासाठी नियमात सुधारणा करणार. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईवरून संसदेत आजही गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. लोकसभेत बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026, राज्यसभेमध्ये सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या सुधारणा विधेयक 2026 मंजूर. आणि कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ईशाराणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रेयांशी वलीशेट्टी महिला एकेरीच्या उपांत्य

0: कचेरीमध्ये दाखल. आणि आता बातम्या विस्तारानं. मजबूत मागणीच्या पाठबळावर जगात सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आहे, भारताचं स्थान कायम राहील असं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईमध्ये रिझर्व्ह बँकेच्या पत आणि वित्त धोरण द्वैमासिक आढावा बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलत होते. व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय या बैठकीमध्ये झाला, त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहील आणि इतरही दर पूर्वीप्रमाणेच राहतील. गेल्या वेळेच्या तुलनेत आर्थिक वृद्धी दराचा अंदाज 1.5% वाढवून 6.7% केला आहे, तर किरकोळ किमतीवर आधारित महागाई दराचा अंदाज 5.1% केला आहे. कर्जावरच्या व्याजदरांमध्ये पारदर्शकता राहावी यासाठी नियमांमध्ये सुधारणा करण्याचा मानस मल्होत्रा यांनी व्यक्त केला. सहकारी बँकांचे परवाने पुन्हा खुले करण्यासाठी दिशानिर्देशांचा मसुदा रिझर्व्ह बँक जाहीर करणार आहे, तसंच ग्रामीण सहकारी बँकांच्या कर्जांवर लक्ष ठेवण्यासाठीच्या सुधारित नियमावलीचा मसुदा देखील बँकेकडून प्रसिद्ध केला जाणार आहे. पश्चिम आशियात संघर्ष पुन्हा सुरू होणं चिंताजनक असल्याचं मल्होत्रा म्हणाले. जागतिक पुरवठा साखळीत अडथळे निर्माण होत असून बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यातच अमेरिकेनं पुन्हा अतिरिक्त आयात शुल्क लादल्यानं परिस्थिती बिकट झाल्याचं त्यांनी सांगितलं. एल निनोचं सावट, भू राजकीय संघर्ष यामुळे खाद्यपदार्थ, इंधन आणि इतर वस्तूंच्या किमती वाढून पुन्हा महागाईचा धोका असल्याचा इशारा देखील रिझर्व्ह बँकेनं दिला आहे. 10 आणि 20 रुपये मूल्याच्या प्लास्टिक नोटा पुढच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला चलनात येण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी व्यक्त केली आहे. या नोटांच्या चाचणीसाठी रिझर्व्ह बँकेनं तयारी सुरू केली असल्याचं त्यांनी सांगितलं. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आजही संसदेच्या कामकाजात वारंवार अडथळे आले. आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलीस कारवाई झाल्यासंदर्भात गृहमंत्री अमित शहा यांनी सभागृहात निवेदन द्यावं अशी मागणी करणाऱ्या घोषणा विरोधी पक्ष सदस्यांनी दिल्या. गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज आधी 2 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब झालं. दरम्यान या गदारोळातच लोकसभेत बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 मंजूर झालं. बँकेच्या नोंदींच्या वह्यांशी संबंधित पुराव्याबाबत कायदा करणं आणि त्याला आधुनिक डिजिटल बँकिंग पद्धतीशी सुसंगत करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. विरोधकांच्या गदारोळामुळे चर्चेविना विधेयक मंजूर झालं. राज्यसभेतही गदारोळामुळे कामकाज आधी 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या सुधारणा विधेयक 2026 मंजूर झालं. या विधेयकाबाबत बोलताना विधी आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सांगितलं.
1: न्यायपालिका के बढ़ते कार्यभार, न्यायिक विषयों के बदलते प्रकृति व उभरते कॉन्स्टिट्यूशनल लीगल इंटरप्रिटेशन के नए सवालों को ध्यान में रखकर माननीय सुप्रीम कोर्ट में न्यायाधीशों की संख्या बढ़ाना एक समय की मांग और समयानुकूल सुधार भी है, जिसमें संवैधानिक पीठों के अधिक गठन की आवश्यकता भी एक प्रमुख पहलू है.
0: अमेरिकेनं लादलेल्या निर्बंधांची प्रतिक्रिया म्हणून चीननं ड्रोन्स निर्यातीवर नियंत्रण तसंच 6 अमेरिकन आस्थापनांवर निर्बंध घातले आहेत. अमेरिकेनं घातलेले निर्बंध लवकरात लवकर मागे घ्यावेत असं आवाहन चीनच्या वाणिज्य मंत्रालयानं केलं आहे. तसंच नवीन निर्बंध लादल्यास चीन सरकार अमेरिकेवर पुढची कारवाई करेल असा इशारा देखील दिला आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या सप्टेंबरमध्ये अपेक्षित असलेल्या अमेरिका भेटीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडी महत्वाच्या मानल्या जात आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दक्षिण कोरियात आसान इथे सुरू असलेल्या कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या इशाराणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रेयांशी वलीशेट्टी यांनी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीमध्ये इशाराणी बरुआनं दक्षिण कोरियाच्या ली सो हिचा 18-21, 21-15, 7-21 असा पराभव केला, तर तन्वीनं चीनच्या आनची युआन हिच्यावर 21-16, 21-15 अशी मात केली. श्रेयांशीनं चिनी तैपेईच्या यू पो पाई हिचा 21-15, 21-14 असा सरळ गेममध्ये पराभव केला. शिवसेनेचं नाव आणि

पक्षचिन्ह यासाठी दोन गटातल्या वादावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी सुरू झाली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर आज उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी आपली बाजू मांडली. इथेनॉल मिश्रित E20 इंधन धोरणाशी संबंधित केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबाबत प्रसारित झालेला समाज माध्यमांवरचे आक्षेपार्ह मजकूर तातडीनं हटवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. इथेनॉल मिश्रित इंधन वापरात गडकरी यांचा आर्थिक फायदा असल्याचा दावा करणारे मजकूर समाज माध्यमांवर प्रसारित झाले होते. याविरोधात गडकरी यांनी मेटा आणि गुगल विरुद्ध 11 कोटी रुपयांचा बदनामीचा दिवाणी दावा दाखल केला होता. या प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. समाज माध्यमावरचे हे मजकूर अत्यंत अपमानास्पद आणि निंदनीय असल्याचं निरीक्षण देखील न्यायालयानं नोंदवलं. मात्र हा आदेश समाज माध्यमांवरच्या वाजवी टीकेला लागू होणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. BHMS डॉक्टर्सना ऍलोपॅथिक औषधं लिहून द्यायला मान्यता देण्याच्या विरोधात आणि इतर मागण्यांसाठी मार्ड या राज्यातल्या निवासी डॉक्टरांच्या संघटनेनं अपघात आणि आपत्कालीन सेवा वगळता इतर विभागातलं काम बंद ठेवलं आहे. सरकारनं चर्चेसाठी पुढाकार घेतला नाही तर 24 तासानंतर आपत्कालीन सेवा देखील बंद करण्याचा इशारा सेंट्रल मार्डचे अध्यक्ष अथर्व शिंदे यांनी दिला आहे. शिक्षण महर्षी डॉ DY पाटील यांच्यावर आज कोल्हापूर इथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पाटील यांचं वयाच्या 91व्या वर्षी वार्धक्यानं निधन झालं होतं. तत्पूर्वी पाटील यांचं पार्थिव कोल्हापुरातल्या त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कर्नाटकचे मुख्यमंत्री DK शिवकुमार, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह देशभरातले दिग्गज नेते, कलाकार आणि विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊन आदरांजली वाहिली. तरुण विद्यार्थी आंदोलकांसमोर जाताना सरकारी यंत्रणांनी संयम बाळगला पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. जंतर मंतरवर विद्यार्थी आंदोलनात झालेल्या पोलीस कारवाई संदर्भात दाखल झालेल्या याचिकेची सुनावणी करताना सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आज सांगितलं की अशा वेळी सरकारी यंत्रणांनी बळाचा वापर केला तर परिस्थिती चिघळू शकते, त्याऐवजी आंदोलकांचं म्हणणं समजून घेणं आवश्यक असतं. हे आंदोलन हाताळणाऱ्या सरकारी यंत्रणांवर आपला विश्वास असल्याचंही यावेळी सरन्यायाधीशांनी म्हटलं आहे. फेसबुकवरून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं भाषण हटवल्याप्रकरणी मेटाचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांनी माफी मागावी असं संसदेच्या एका स्थायी समितीनं म्हटलं आहे. 3 दिवसात माफी मागितली नाही तर झुकरबर्ग यांना मिळणारं संरक्षण आणि विशेष अधिकार काढून घेतले जातील असं लोकसभा सचिवालयाच्या संचालकांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. हवामान. उत्तराखंड, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यात उद्या जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. अंदमान निकोबार बेटं, बिहार, छत्तीसगड, कर्नाटकची किनारपट्टी, पूर्व राजस्थान, हिमाचल प्रदेश, झारखंड, हरियाणा, चंदीगड आणि दिल्लीतही उद्या जोरदार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात व्याजदर जैसे थे कर्जावरच्या व्याजदरात पारदर्शकता आणण्यासाठी नियमात सुधारणा करणार. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईवरून संसदेत आजही गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. लोकसभेत बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 तर राज्यसभेत सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या सुधारणा विधेयक 2026 मंजूर. आणि कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या इशाराणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रेयांशी वलीशेट्टी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावर हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.